102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 29 आषाढ शके 1948 अर्थात 20 जुलै 2026. यावेळी सकाळचे 5:57 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो. मंगलवाद्यांनी आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत.

वाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6 वाजत आहेत. काही क्षणातच हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

दत्ता पाटील यांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजात संत नरहरी सोनार यांची भक्तिरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं.

प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता कविता कृष्णमूर्ती यांचा. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही देशभक्ती रचना.

रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही देशभक्ती गीत आत्ताच आपण ऐकलात. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात संगीता नागदिवे

0: यासारख्या तंत्रज्ञानाने जग अधिक वेगाने आणि सुलभ बनविले आहे. या सर्व तांत्रिक क्रांतीमध्ये AIला सर्वात उच्च स्थान व प्रभावशाली मानले जाते. AI म्हणजे काय जर कुणाला विचारले तर तंत्रज्ञानातून शिक्षण घेणाऱ्यांना त्याचे लगेच उत्तर देता येईल. मात्र सर्वसामान्यांना AI म्हणजे काय सांगायचं असेल तर अगदी सोप्या भाषेत सांगता येईल की AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच संगणक किंवा यंत्रांनी मानवी बुद्धीप्रमाणे विचार करण्याची, शिकण्याची, निर्णय घेण्याची आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची, सोडविण्याची क्षमता प्रदान करणारे विकसित तंत्रज्ञान होय. याच AIचा वापर आता आरोग्य उद्योग, शेती, वित्त वाहतूक, संरक्षण आणि सर्वात मोठ्या प्रमाणावर शिक्षण क्षेत्रसुद्धा AIचा वापर करतात. शिक्षण क्षेत्रात अध्यापन आणि अध्ययनाच्या पद्धतीमध्ये मोठे बदल घडून आलेले आहे हे आपण बघतोच आहे. AIमुळेच माणसासारखा विचार करणारा, शिकविणारा आणि निर्णय घेणारा संगणकाचा मेंदू म्हणजे AI होय. पूर्वी संगणकाला आपण जे सांगू तेच तो करायचा, पण आता तसे नाही. AI स्वतः शिकतो, चुका दुरुस्त करतो आणि पुन्हा अजून चांगलं काम करतो. जसे लहान मूल अनुभवातून शिकतात ना, अगदी तसंच. काही दिवसापूर्वी एका मुलीने मला प्रश्न विचारला, सगळे AIबद्दल बोलतात मॅडम, AI सगळ्याच ठिकाणी कार्य करतो, तर तो आपल्या आजूबाजूला कुठे आहे? खरोखरच हा तिने विचारलेल्या प्रश्नाने मला आश्चर्यचकित केले. 8 वर्षाच्या मुलीला असा प्रश्न कसा पडला? म्हणजे तिला AIबद्दल कुणीतरी सांगितले असणारच. मग मी तिला सांगितले, AI आपल्याच आजूबाजूलाच आहे, म्हणजे तो मोबाईलमध्ये आहे. तो गुगलवर शोधणे, फोटो त्याला ओळखता येतात, शाळेतसुद्धा तिथे तो ऑनलाईन टेस्ट तपासणे, मुलांसाठी स्टडी केस बनविणे, म्हणजेच तोच आपल्या आजूबाजूलाच आहे, असे मी तिला उत्तर दिले. आता तर शेती, हवामान सांगणे, पिकांचा रोग ओळखणे आणि आपण सांगितल्याप्रमाणे तो काम करतो. पूर्वी जेव्हा मुलं अभ्यास करायची तेव्हा त्यांना उत्तरे मिळवण्यासाठी गाईडचा वापर करावा लागायचा, किंवा कुण्या मित्रमैत्रिणीला किंवा मोठ्या व्यक्तींना उत्तरे विचारावे लागायची, मग ते पुस्तकामध्ये शोधून द्यायचे. पण आता ते कुणालाही विचारण्याची गरज नाही, AI आहे ना, कोणत्याही प्रश्नाची उत्तरे तो लगेच देतो. यामुळेच फायदेच होतात, काम लवकर होते, चुका कमी होतात. पण आता AI आलं तेव्हापासून माणसाने स्वतःच्या बुद्धिमत्तेचा विचार करणे कमी केले आहे असे वाटते. कृत्रिम बुद्धिमत्तेचाच आधार घेत आहे. शेवटी काय तर AI मानवनिर्मित साधन आहे हे लक्षात असले पाहिजे. त्यामुळे ते किती, कसं आणि कधी वापरायचं हे आपल्या हातात आहे. AI बुद्धिमान असला तरी तो कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त आपल्या स्वबुद्धीचाच विकास कसा होईल हेही बघणे तितकेच महत्त्वाचे आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात संगीता नागदेवे यांच्या विचारांचा भाग 4 ऐकलात.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी या दैनंदिन सदरात चवळी बरबटी पिकांची सुधारित तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती आपण ऐकू शकाल. वाचक स्वर आहे सुमित मुंगले यांचा. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केला जाईल. दिनविशेष आपण ऐकू शकाल सकाळी 6:55, सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

मिश्र संगीताची वेळ आहे 7:40. सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि याच कार्यक्रमाच्या उर्वरित रचना 8:40 प्रसारित होईल. 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 10:00.

सकाळी 10:30 NCERTद्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकाल. आपकी पसंत हा कार्यक्रम सकाळी ठीक 11 वाजता, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ आणि त्यानंतर दुपारी 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केला जाईल.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:30 युवावाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सायंकाळी 7:30 आपलं घर आपलं वावर या कार्यक्रमात पशुपालनामध्ये महिलांसाठी आर्थिक विकासाच्या संधी डॉक्टर स्मिता कोल्हे पशुवैद्यकीय महाविद्यालय थिरवळ यांची मुलाखत आपण ऐकू शकाल.

रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचे ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आणि त्यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

0: श्रोते हो, कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत. यावेळी सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सुप्रभात. कृषीवाणी या आपल्या सकाळच्या दैनंदिन सदरामध्ये आज आपण ऐकूया चवळी बरबटी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. ही माहिती आपणास प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. मंडळी, चवळी हे बहुतेकाच्या आहारात वापरले जाणारे कडधान्य असल्यामुळे या पिकाला बारमाही मागणी असते. चवळी हे पीक खरीप, रब्बी, उन्हाळी या सर्व हंगामात घेता येते. चवळी हे वेलवर्गीय पीक असून ते वालुकामय हलक्या जमिनीत देखील घेता येते. चवळी हे जमिनीवर पसरणारे वेलवर्गीय पीक असून दुष्काळी भागात पाण्याचे संवर्धन करणे, कमी पाणी असल्यास त्यात देखील पाण्याची बचत करणे हा याचा महत्त्वाचा उपयोग आहे. चवळी हे वाटाण्यापेक्षा गोड, चवदार, पौष्टिक, अधिक प्रथिने असणारे कडधान्य आहे. बाळंतपणामध्ये बाळंतिणीला चवळीच्या दाण्याची भाजी जास्त खाव्यास देतात. शेंगवर्गीय भाजीपाला पिकामध्ये चवळीचा समावेश होतो. चवळीचा सालीसकट कोवळ्या शेंगा आणि कोवळे दाणे तसेच पूर्ण वाळलेले दाणे अशा स्वरूपात भाजीत, आमटीत आणि उसळीत वापर करतात. काही ठिकाणी कोवळे कोंब पानासकट खुडून त्याची भाजी केली जाते. झाडांचा वापर जनावरांना चारा म्हणून केला जातो. मक्यामध्ये मिसळून दिल्यास त्याचे चांगले पशु खाद्य होते. भाजीचे पीक म्हणून चवळीची लागवड मोठ्या शहराच्या आसपास आणि ग्रामीण भागात मर्यादित स्वरूपात होते. कडधान्य म्हणून सुद्धा चवळीची लागवड होते. महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच जिल्ह्यातून चवळीची थोड्याफार प्रमाणात लागवड केली जाते. सलग मोठ्या क्षेत्रात व्यापारी तत्वावर चवळीची लागवड साध्य करीत आहेत. हवामान चवळीच्या वाढीसाठी उष्ण हवामान चांगले मानवते. जमिनीची पूर्वमशागत आणि भरकते. हलक्या जमिनीत पाणी पुरवठा कमी पडल्यास फुले वाळण्याचे प्रमाण वाढते. मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या पिकाची लागवड करावीत. उत्तम निचरा होणाऱ्या 5.5 ते 6.5 आम्लभिम्ल निर्देशांक असणारी सेंद्रिय पदार्थयुक्त जमिनीत चवळीची पिके चांगली येतात. हेक्टरी बियाणे. या पिकाची पेरणी तिपणीच्या सहाय्याने करावी. पेरणीसाठी 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 10 सेंटीमीटर किंवा 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 30 सेंटीमीटर किंवा 2 ओळीतील अंतर 60 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 45 सेंटीमीटर ठेवावे. हेक्टरी साधारणपणे 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. पेरणी केल्यापासून 6 ते 8 आठवड्यांनी झाडाला फुले येऊ लागतात. त्यानंतर 2 आठवड्यांनी शेंगा तोडणीस तयार होतात. भाजीसाठी कोवळ्या भरदार शेंगा जशा तयार होतील त्याचप्रमाणे तोडणी करावी. खास दाण्यासाठी पूर्ण पक्व झालेल्या शेंगा सुकल्यानंतर काढाव्यात. दाणे काढण्यासाठी पक्व होऊन सुकलेले पीक कापून ते शेतात वाळू द्यावे. चांगले वाळल्यानंतर वाळलेल्या शेंगामधून दाणे आणि भुसा वेगळा करावा. तोडणी वरचेवर करीत राहिल्यास कोवळ्या शेंगा मिळतात. साधारणतः 6 ते 8 आठवड्यापर्यंत तोडणी चालते. हेक्टरी 90 ते 120 क्विंटल हिरव्या शेंगाचे उत्पन्न मिळते. खरीप हंगामात 15 ते 20 क्विंटल तर उन्हाळी हंगामात 10 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी वाढलेल्या दाण्याचे उत्पन्न मिळते. तर आताच आपण चवळी किंवा बरबटी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकलीत. ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून.
0: कृषीवाणी हा दैनंदिन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर होता सुमित मुंगले यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, यावेळी सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणातच आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, सकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो, नमस्कार. हायपरथायरॉईड या विकाराला आऊटू अतिक्रियता किंवा आऊटू विषाक्तता असेही म्हटले जाते. या रोगामध्ये थायरॉईड ग्रंथीद्वारा अधिक प्रमाणात स्त्रवण होते. हा रोग होण्यामागील कारणे अनेक आहेत. हा रोग पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये निर्माण झालेले असंतुलन आणि चयापचयातील बिघाड ही या रोगाची मुख्य कारणे होत. या रोगाची सर्व लक्षणे चयापचयाची क्रिया वाढल्यामुळे शरीरातील सर्व संस्थांवर दिसून पडतो. शरीरातील ऊर्जा अधिक प्रमाणात खर्च होते, त्यामुळे भूकेचे प्रमाण वाढते आणि विशेष म्हणजे भूक जास्त लागल्यामुळे अन्न ग्रहण करूनही रोगी सडपातळ आणि अशक्त झाल्यासारखा भासतो. शरीरातील मांसपेशी प्रमाणापेक्षा अधिक सक्रिय होतात, परिणामी हातपाय थरथरतात. मानसिकतेचा विचार केल्यास या विकारामुळे विचारांची गती वाढते, क्रोध आणि चिडचिडेपणा जाणवतो आणि विक्षिप्ततेचा दौराही पडू शकतो. शरीरातील सर्व अंगांचे चयापचय वाढल्यामुळे हृदयाची धडधड आणि नाडीची गतीही वाढते. आतड्यांच्या अतिक्रियाशीलतेमुळे अतिसार होण्याचीही शक्यता असते. उष्णता वाढते आणि शरीरातील घाम येण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता येणे, थकावट आणि कमजोरी जाणवते. थायरॉईड ग्रंथीच्या या रोगामुळे शरीरातील सर्व अंतस्त्रावी ग्रंथींच्या सूक्ष्म संतुलनामध्ये बिघाड निर्माण होतो. बिघाड झालेले हे सर्व संतुलन व्यवस्थित करण्यासाठी आणि हायपरथायरॉईड रोगाचे निवारण करण्यासाठी योगासने आणि प्राणायामाचा नियमित अभ्यास उपयुक्त ठरतो. योगासनांपैकी सर्वांगासनाचा अभ्यास थायरॉईड ग्रंथीला स्वस्थ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. सर्वांगासनासोबतच हलासन, विपरीत करणे यांचाही अभ्यास करावा. सर्वांगासन आणि हलासनाच्या अभ्यासामुळे थायरॉईड ग्रंथीवर ऋणात्मक दाब पडतो. या ग्रंथीजवळ संकुचन निर्माण होते आणि त्यानंतर लगेच मत्स्यासनाचा अभ्यास करावा. यामुळे थायरॉईड ग्रंथींवर पडलेला दाब दूर होऊन ग्रंथीजवळील भागाचे प्रसरण होते. या आकुंचन आणि प्रसरणाच्या परस्पर विरोधी क्रियेमुळे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण होते. याशिवाय सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, योगमुद्रा, सुप्त वज्रासन तसेच कंदरासन, सिंहासन या आसनांच्या अभ्यासाने थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो आणि थायरॉईड ग्रंथीच्या स्त्रवणामध्ये संतुलन निर्माण होते. सर्व अंतस्त्रावी ग्रंथींचे नियमन करणारी ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथीच्या कार्यावरही नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यासाठी योगासनांच्या अभ्यासासोबतच उज्जयी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, शीतली प्राणायाम, शीतकाली प्राणायामाचा आणि ओंकार साधनेच्या अभ्यासामुळे शीर्षस्थ अर्थात पिट्युटरी ग्रंथीचे कार्य सुसूत्रतेने पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण योगासनांमुळे केवळ स्थानिक भागांवर परिणाम केला जातो, तर प्राणायाम आणि ओंकार साधनेच्या अभ्यासाने सर्व अंतस्त्रावी ग्रंथींच्या स्त्रवणामध्ये संतुलितता येते.

0: आणि अशा प्रकारच्या विकारापासून रोगी आपला बचाव करू शकतो. हायपरथायरॉईड ग्रंथीच्या या रोगामध्ये योगाभ्यास आदर्श दिनचर्या उपयुक्त ठरते, परंतु हा योगाभ्यास प्रत्येक रोगग्रस्त व्यक्तीने रोगाची तीव्रता आणि आपणास असलेल्या इतर आजारांची लक्षणे यांची काळजी घेऊनच अनुभवी योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा.
1: आताच आपण थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:50 झाली आहेत. ऐकूया परिसर.
1: परिसर

श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या भागात निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोते हो, स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. आणि म्हणूनच असा कुठलाही प्रकल्प करताना कुंपण, बंधारा या गोष्टी स्थानिक लोकांशी बोलून आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या पद्धतीनं त्या करून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं त्या पक्क्या होतात. आज आपली जीवनशैली जसजशी बदलतीये तसतसं हे ज्ञान मागे पडत चाललंय आणि म्हणूनच त्याचं संकलन होणं तेही खूप गरजेचं आहे. झाडं लावताना स्थानिक झाडांची निवड हेही खूप महत्त्वाचं. त्याची कारणे आहेत बरं का? आपल्या भारतात गेल्या काही दशकांमध्ये जे वनीकरण केलं गेलं त्यात निलगिरी, सुबाभूळ, अकेशिया, सुरू, गिरीपुष्प अशा ठराविक विदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. हे झाडं स्थानिक नसल्यामुळं निसर्गचक्राचा भाग होत नाही. जसं आकेशियाची किंवा सुरूची पानं जमिनीवर पडली तर ती कुजवणारे जीवाणूच आपल्या जमिनीत नाही आहेत, त्यामुळं ती वर्षानुवर्ष तशीच पडून राहतात. सुबाभळीसारख्या वनस्पती आता उन्हात पसरतात आणि बाकी कशालाही वाढू देत नाहीत. विदेशी वनस्पती इथल्या सृष्टीचक्राचा भाग नसल्यामुळं आक्रमक होण्याचा धोका असतो. म्हणून हे असे धोके आपण पत्करायचे नाही बरं का. आपल्या भारतात सुमारे 18,500 इतक्या फुलणाऱ्या देशी वनस्पती आहेत. जर आपण स्थानिक जातींची निवड केली तर ही परिसंस्था अधिकाधिक भक्कम होईल. आपण जेव्हा वृक्ष लागवड करू तेव्हा स्थानिक जाती लावायच्या हे ठरवू. त्यासाठी आपण आग्रही राहायला हवं. आता स्थानिक म्हणजे केवळ स्वदेशी नाही हं. कोकणातलं झाड हे विदर्भात अस्थानिकच, त्यामुळं त्या जैवभौगोलिक प्रदेशानुसार आपण प्रजातींची निवड लागवडीसाठी करायला हवी. त्यासोबत अधिवास जपणाऱ्या लागवडी व्हायला हव्यात. त्यामध्ये स्थानिक वन्यजीवांसाठी खाद्य वनस्पती, कीटक, फुलपाखरू आकर्षित करणारी झाडं ती लावण्यावर आपण भर देणं गरजेचं आहे. आपल्याकडे सुमारे 27-28% जमीन पडीक आहे. तिच्यावर जर निसर्ग पुनरुज्जीवन प्रकल्प केला तर त्यातून भरपूर रोजगार निर्मितीही होऊ शकते. एक उदाहरण आहे, धुळे जिल्ह्यातल्या लांबकानी गावात आपल्याला ते बघायला मिळतं. तिथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गवताळ कुरणाच्या संवर्धनाचा प्रकल्प करण्यात आलाय. चराईचं सुयोग्य व्यवस्थापन केल्यामुळं तिथं पोवण्या मार्वेल या प्रकाराची सकस दर्जाची गवतच चांगली वाढू लागली आणि त्यामुळं त्या गावातला दुष्काळही संपलाय. गावागावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जंगल निर्मितीचा किंवा परिसर संवर्धनाचा प्रकल्प आपण नक्कीच राबवू शकतो आणि त्यातून निसर्ग पुनरुज्जीवनही करू शकतो. निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात आणि आता परिसर कार्यक्रम

समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार. निवेदन सारिका दांडगे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ऐकलेत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष.

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आधुनिक दळणवळण क्षेत्राचा पाया रचणारे महान इटालियन शास्त्रज्ञ गुग्लिएम्लो मार्कोनी यांचा स्मृती दिन आहे. यांना रेडिओचे जनक देखील मानले जाते. श्रोते हो, यांचा जन्म 25 एप्रिल 1874 रोजी बोलोन्या शहरात झाला. मार्कोनी यांना लहानपणापासूनच विजेच्या प्रवाहाबाबत कुतूहल होते. बिनतारी संदेशवहनाच्या बाबतीत कसलीही पार्श्वभूमी नसताना मार्कोनीने या तंत्रज्ञानाला सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात नेऊन ठेवले आणि अतिशय लोकप्रिय बनवले. श्रोते हो, बोलोग्रा विद्यापीठातला ऑगस्टो रेगीने हर्स्टच्या बिनतारी लहरींविषयी एक लेख लिहिला होता. तो वाचून मार्कोनीचे या विषयातले कुतूहल वाढले. मार्कोनी यांनी रेगीकडे हर्ट्सने वापरलेले उपकरण मिळाले. त्याचा वापर करून त्यांनी आपले प्रयोग करायला सुरुवात केली. त्या उपकरणात बदल करून त्यांनी नंतर आपल्या घरीच एक प्रयोगशाळा उभी केली. त्यावेळी त्यांचे वय फक्त 20 वर्ष होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या लक्षात एक गोष्ट अगदी पटकन आली होती. ती म्हणजे बिनतारी लहरींचा प्रत्यक्षात काही उपयोग करून दाखवायचा असेल तर त्या लहरी दूरवर प्रवास करू शकतात हेही आपण सिद्ध करू शकलो पाहिजे. अगदी थोड्या अंतरावर या लहरी पाठवून काहीच साध्य होणार नाही हे त्यांनी ओळखले होते. तसेच या सगळ्याचा खर्च तारांमधून होत असलेल्या संदेशवहनाच्या खर्चाच्या तुलनेत कमी असला पाहिजे. नाहीतर एवढा खटाटोप करून लोक बिनतारी संदेशवहनाकडे ढुंकूनसुद्धा पाहणार नाहीत याचीही त्यांना जाणीव होती. श्रोते हो, मार्कोनी यांनी आपले प्रयोग उघड्या वातावरणात करायला सुरुवात केली. त्यावेळी जितका जास्त उंच अँटेना वापरू तितका आपल्या बिनतारी संदेशाचा प्रभाव जास्त जाणवतोय आणि आपण जास्तीत जास्त अंतरावर संदेश पाठवू शकतोय हे मार्कोनीच्या लक्षात आलं होतं. श्रोते हो, त्यांनी लांब अंतरांच्या रेडिओ लहरींच्या मदतीने 1895 हवेतून एक संकेत पाठवला होता. वायरलेस संदेशवहनाचा शोध त्यांनी लावला होता. यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एक नवी सुरुवात झाली होती. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याबद्दल त्यांना 1909 भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सध्याच्या तंत्रज्ञान टेलिव्हिजन वायफाय आणि मोबाईल तंत्रज्ञान हे मार्कोनी यांच्या मूळ सिद्धांतावरच आधारित आहे. यांच्या शोधामुळे समुद्रातील जहाजांशीही संपर्क साधणे देखील सुलभ झाले ज्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचवणे शक्य होते. श्रोते हो, जगातील सर्वात मोठे वायरलेस स्टेशन मार्कोनीने उभारले. त्यांच्या शोधामुळेच रेडिओ उपकरणे इतकी लोकप्रिय झाली. इंग्लंडचा सम्राट आणि रशियाचा झार यांनीही मार्कोनी यांना विशेष सन्मान दिला. श्रोते हो, यांचे 20 जुलै 1937 रोजी निधन झाले. अशा या महान शास्त्रज्ञाचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने यांना विनम्र अभिवादन.

श्रोते हो, आत्ताच आपण दिनविशेष या कार्यक्रमात रेडिओचे जनक गुग्लिएल्मो मार्कोनी यांच्या स्मृतिदिनानिमित्त लघुभाषण ऐकलत. लेखन आणि निवेदन होतं पूजा ब्राह्मणे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

दररोज सकाळी 11 वाजता ऐकायला विसरू नका आकाशवाणी यवतमाळ केंद्रावरून. थोडा अभ्यास, थोडी मौज, मिळवा ज्ञान, जमवा फौज, येऊन बसा रेडिओ पाशी, काढा रविवारी उसंत जराशी, ऐका बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालविश्व. 2 ऑगस्ट 2026 पासून दर रविवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी यवतमाळवरून FM 102.7 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

श्रोते हो, एक निवेदन आता आहे का? शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 25 आणि 26 जुलै 2026 रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले शेतीविषयक प्रश्न आणि समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरं देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न आणि समस्या विचारा गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत. तुम्हाला फोन करायचा आहे 0732-2454-64 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्ष कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय. आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन पुढील महिन्याच्या 13 तारखेपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपुरी इथं आगमन झालं. यावेळी पोलीस बँड पथकानं भक्तिमय धून वाजवून पालखीचं उत्साहात स्वागत केलं. प्रशासनाच्या वतीनं पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी पालखी तळावर मोठी गर्दी केली होती. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सोलापूर इथं आषाढी वारीतील सुविधांबाबत आढावा घेतला. त्यांनी दर्शन रांग, वाळवंट, भक्तिसागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना त्यांनी केल्या. पंढरपूर नगरपरिषदेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीर्थक्षेत्र विकास, स्कायवॉक आणि दर्शन मंडप तसंच शहरातील अन्य कामांसाठी एकंदर 671 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी

0: रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्ण पदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताशकंद इथं 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर चिल्लर आणि तेलंगणचा संदीप कुची यांनी ही कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 93 देशातील 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशनिहाय पदक तालिकेतही भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. भारतानं 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुमालनं सुवर्ण पदक मिळवलं, तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2026-27 हंगामासाठी आंबा पिकाकरता फळ पीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. विमा संरक्षण कालावधीही 15 मे वरून 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच या योजनेत प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. मराठी शाळा टिकाव्यात यासाठी नाशिक महापालिकेनं नाशिक शहरातील सर्व शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली. शहरातील 350 शाळांना याचा लाभ मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हिंगोली जिल्ह्यात जून महिना कोरडा गेल्यानं रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्ह्यातील खरीपच्या एकूण प्रस्तावित क्षेत्रापैकी 3,12,774 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 88.37% पेरण्या पूर्ण झाल्या. यात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली असून 2,58,609 हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी पूर्ण झाली. कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर, तीळ या पिकांच्या लागवडीचे प्रमाण मात्र घटले आहे. हळद या पिकांची लागवड झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिका माना टाकत होती, त्यामुळे दुबार पेरणीची भीती व्यक्त होत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने ते संकट टळले. परंतु पावसाच्या सरासरीने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 218 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तुर्तास पिके वाचली असली तरी बळीराजा दमदार पावसाचे प्रतीक्षेत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBIचं पथक 2 महिन्यानंतर पुन्हा लातूरमध्ये दाखल झालं आहे. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्याशी संबंधित RCC क्लासेसमध्ये चौकशी केली. CBIकडून चौकशीच्या नेमक्या कारणाबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचं बियाणं न उगवल्याप्रकरणी 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 100,000 हेक्टरवरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. दारव्हा, बाभुळगाव, दिग्रस, आर्णी आणि यवतमाळमध्ये बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. प्रयोगशाळेच्या पडताळणी अहवालात या कंपन्यांचं बियाणं अप्रमाणित असल्याचं निष्पन्न झालं आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधी विचारांचे समर्थक डॉ कुमार सप्तर्षी यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कुमार सप्तर्षी यांचं शनिवारी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या 3रा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. रोहित शर्मानं केलेली शतकी कामगिरीही भारताला विजय देऊ शकली नाही. फिफा विश्वचषकाच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून स्पेननं विजेतेपद पटकावलं आहे. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर झालेला 90 मिनिटांचा अत्यंत चुरशीचा आणि तणावपूर्ण सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल केला आणि 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर करणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पीव्ही सिंधूचं अभिनंदन केलं आहे. भारतीय बॅडमिंटनसाठी सिंधूनं एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा, मिरज आणि तासगाव तालुक्यात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातही काल पाऊस पडला. खेडमधील जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीच्या वरूनच वाहत आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पुढच्या 5 दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रायगडमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय. आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 7:22 झाली आहेत. आज आहे 20 जुलै. दरवर्षी 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन अर्थात इंटरनॅशनल चेस डे म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना 20 जुलै 1924 पॅरिस इथं झाली. 12 डिसेंबर 2019 संयुक्त राष्ट्र महासभेने एकमताने आजचा 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून अधिकृतपणे घोषित केला. बुद्धिबळ या खेळाबद्दल म्हटलं जातं की या खेळाचा उगम प्राचीन भारतातील चतुरंग या खेळातून झाला आहे, जो 6व्या शतकात खेळला जात असे. आजच्या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व सांगायचं झालं तर अपोलो 11 या अंतराळ मोहिमेद्वारे अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग आणि बज ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवून इतिहास रचला. या ऐतिहासिक मानवी कामगिरीच्या स्मरणार्थ दरवर्षी 20 जुलै हा दिवस राष्ट्रीय चंद्रदिन नॅशनल मून डे म्हणून साजरा केला जातो. भारताच्या दृष्टीनेही चंद्राचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. चांद्रयान 3 ऐतिहासिक यशामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश बनला.

0: श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, लाखो वारकरी एकाच वेळी मार्गस्थ होत असताना सुरक्षितता हा प्रशासनासमोरील सर्वात महत्वाचा विषय असतो. वाहतूक नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष आणि तातडीच्या प्रतिसादाची यंत्रणा सज्ज ठेवली जाते. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि अडथळेमुक्त व्हावा यासाठी प्रशासन विविध स्तरांवरून काम करतं. प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विभाग एकत्रितपणे या नियोजनात सहभागी होतात. या संपूर्ण नियोजन प्रक्रियेबाबत आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. सर, सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशाप्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. आता हे दिसताना अगदी किंवा सांगताना खूप सोपं जरी वाटत असलं तरी त्या त्या ठिकाणी वेळेत तो टँकर पोचणं, त्यापूर्वी ते निर्जंतुक झाले का याची तपासणी होणं आणि टँकर पोचल्यानंतर ते वारकऱ्यांना मिळते का याचं नियोजन हा फार मोठा अत्यंत क्लिष्ट असा विषय असतो. स्वच्छतागृहांच्या बाबतीमध्ये तसंच म्हणता येईल. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी टॉयलेट, फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथं टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे

अत्यंत स्तुत्य आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतलेला त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन, आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढचा मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्यापूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 1,500,000 ज्यावेळेला वारकरी चालू असतात, चालत असतात रस्त्यानी, त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकं तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनंच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ज्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्था

त्याच्यापूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्या वेळेला वारकरी चालू असतात, चालत असतात रस्त्याने, त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील, जेणेकरून वारकं तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल, याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनंच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ज्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय, जसे मी आत्ता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्या वेळेला त्या वेळ ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं, याच्यासाठी खूप मनुष्यबळ, खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टीमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना, तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन, म्हणजे त्यात ते होऊच नाही म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना, याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड, म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था, या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली, त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी, उदाहरणार्थ तहसीलमध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो, म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना, एखादा निर्णय, एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं, ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी, समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा, हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन, उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा BDO अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रकाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार, तो टँकर किती वाजता तिथं पोचणार, त्याच्यापूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतुकरण झालेलं आहे, तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, ह्या सर्वाचं नियंत्रण, सर्वाचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी, मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य, पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन, स्वच्छता, या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्या तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य, म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं, हा त्यातला एक

0: समितीचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन, ज्याच्यामध्ये समन्वय, की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद, कम्युनिकेशन, याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं, अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो, जो प्रत्यक्ष काम करत असतो, त्याच्यापर्यंत ते पोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामध्ये काही निर्माण होणारे काही संवाद असतील, तर तेच ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोचणं, हे पण खूप महत्त्वाचं. आणि हे जो म्हणजे संवाद, समन्वय आणि सहकार, या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते. आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्त्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा असतो. त्यामुळे जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात जिल्ह्यामध्ये, आणि त्यामुळं त्याच्याशी अनुषंगिक असणारे जे काही प्रशासकीय अधिकार वापरून, आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामधले अधिकार वापरून जिल्हाधिकारी ह्या इन्सिडेंट कमांडरची नेमणूक करतात. त्याच्यानुसारच प्रत्येक गोष्टीसाठी कुणी काय करावं याची जबाबदारी निश्चित करून तशा प्रकारचे आदेश निश्चित करतात. आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधित ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ती ती कामं त्या त्या पद्धतीनं करणं अपेक्षित असतं आणि त्यानुसारच ही कामकाज चालतं.
1: श्रोतेओ, अशा पद्धतीनं वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा, पिण्याचं पाणी, स्वच्छता व्यवस्था आणि निवासाच्या सुविधा उपलब्ध करून देणं हे प्रशासनाचं मोठं आव्हान असतं. आरोग्य पथकं, वैद्यकीय केंद्र, रुग्णवाहिका, स्वच्छता कर्मचारी आणि पाणी पुरवठा व्यवस्था यांचं नियोजन अगदी आधीपासून केलं जातं. वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन अशा पद्धतीनं सज्ज राहतं. आणि याच विषयी अगदी विस्तृत माहिती आपण आपल्या दिलखुलास कार्यक्रमातनं जाणून घेतोय. आणि ही माहिती आपल्याला देत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद, आकाशवाणी यवतमाळ.

102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुलतान खान आणि चित्रा यांना.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: रमेश देठे यांचं भीमगीत आत्ताच आपण ऐकलं, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीत होतं ललित सेन यांचं.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
2: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.
3: श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया साधना सरगम यांना.

साधना सरगम यांच्या आवाजात सुनीता मुलकलवार यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं उदय आणि अभिजित यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून थोड्याच वेळात.

कार्यक्रमात सुरुवातीचा हा स्वर होता लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा. वारिस चित्रपटासाठी गीत होतं वर्मा मलिक यांचं, तर संगीत उत्तम जगदीश यांचं होतं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सागर चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांना. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आर डी बर्मन यांचं आहे.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची रचना आताच आपण ऐकलीत. वो सात दिन चित्रपटासाठी स्वर होता लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांचा. श्रुती हो हिंदी चित्रपट

कट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमातील उर्वरित रचना सकाळी 8:40 आपण ऐकू शकाल. यावेळी सकाळचे 8:30 होत आहेत. काही क्षणातच राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी सविता नुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँड

0: आकाशवाणी सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी. आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत. 25 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सरकारच्या 19 बैठका होणार आहेत. आज लोकसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्यादुरुस्ती विधेयकावर तर राज्यसभेत राष्ट्रीय सन्मानांचा अपमान रोखण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकावर चर्चा अपेक्षित आहे. या विधेयकांव्यतिरिक्त जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक, प्राप्तीकर दुरुस्ती विधेयक, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 हून अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली काल लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीदरम्यान सरकारचं प्रतिनिधित्व करणारे सदस्य तसंच विविध राजकीय पक्षांनी प्रस्तावित कायदेविषयक आणि इतर कामकाजावर विचारविनिमय केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. या दौऱ्यामुळे या 3ही देशांसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना नव्यानं गती मिळेल तसंच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि लोकांमधील आदानप्रदान या क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मॉल्दोवा आणि रुमानियाचा दौरा ऐतिहासिक असल्याचं मॉल्दोवा आणि रुमानियाचे राजदूत डॉ मनोजकुमार मोहपात्रा यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातल्या संक्रैल इथं अमूल बंगाल डेअरीच्या दही निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आली. दही उत्पादनाचा हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 9 जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या प्रत्येकी 1,400 मेट्रिक टन क्षमतेच्या 14 गोदामांची पायाभरणी आणि 2 गोदामांचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. याशिवाय प्रवासी टॅक्सी चालकांना सक्षम करणाऱ्या भारत टॅक्सी योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात समान नागरी कायदा विधेयक मांडण्यात येणार आहे. मध्य प्रदेश मंत्रिमंडळानं काल झालेल्या विशेष बैठकीत या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथे 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणचा सदीप कुंची यांनी कामगिरी केली आहे. आयसरच्या पुण्यातील शैक्षणिक तांत्रिक अधिकारी आणि या स्पर्धेसाठीच्या प्रशिक्षक चमूतील प्रशिक्षक नीरजा दशपुत्रे यांनी याविषयी बोलताना सांगितलं.
1: ह्या वर्षी 93 देशातनं 363 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतीय संघाला होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन TIFR मुंबई ह्या संस्थेने प्रशिक्षण दिले होते. परीक्षेचे स्वरूप साधारण असे असते की त्यामध्ये मुलांना प्रयोग करायला लागतात आणि लिखित परीक्षा असते. ह्या वर्षी 9 लिखित प्रश्न होते आणि 3 वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांना करायचे होते. भारताची ह्या स्पर्धेत सहभागी होण्याची ही 27वी वेळ आहे आणि पहिल्यांदाच आपण जागतिक क्रमवारीत पहिले आलो आहोत.

37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतानं एक सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुनवालनं सुवर्ण पदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमित मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या दोनही प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असून संघाची प्रतिभा, समर्पण आणि विज्ञानाप्रती उत्कटतेनं संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावली आहे असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीतील जंतर मंतर इथे प्राणांतिक उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारात हस्तक्षेप करण्यास काल दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला. वांगचुक यांना जंतर मंतरवरून रुग्णालयात हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाला मनमानी म्हणता येणार नाही असं न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या संमतीनंच उपचार केले जात आहेत हे लक्षात घेऊन त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याबाबत कोणताही तत्काळ आदेश देण्याची गरज नाही असं न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी स्पष्ट केलं. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायालयानं हे मत नोंदवलं. दरम्यान वांगचुक यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासह गडचिरोली आणि नाशिक इथे काल आंदोलनं करण्यात आली. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात काल सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनात किमान 11 लोकांचा मृत्यू झाला असून 8 अन्य जण बेपत्ता झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातल्या सुराणकोट भागात जास्त हानी झाली असल्याचं वृत्त आहे. आपत्ती निवारण दल आणि अन्य बचाव पथकांच्या सहकार्यानं बेपत्ता व्यक्तींचं शोधकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. नागालँडमधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान तसंच जीवितहानी झाली आहे. मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे घरं वाहून गेल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 74,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. सिंधूनं 3 वेळा विश्वविजेत्या अकाने यामागुची हिचा 21-17, 21-17 अशा सरळ डावांमध्ये पराभव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सिंधूचं अभिनंदन केलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि 2-1 अशा फरकानं मालिका जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. जेकब बेथेलला सामनावीर तर जो रूटला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात स्पेन संघानं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून 2026 विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर काल रात्री झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात 90 मिनिटांच्या खेळात एकही संघ गोल करू शकला नाही. खेळ बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल करत कोंडी फोडली आणि तब्बल 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर कोरणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील राज्य, आसाम, मेघालय आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम

0: सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एकशे दोन अंश सात मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकवित आहोत हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित रचना.

साजन चित्रपटासाठी हा स्वर होता अलका याज्ञिक यांचा. समीर यांच्या गीताला संगीत होतं नदीम श्रवण यांचं. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. काही क्षणातच विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

विविध भारती सेवेचे कार्यक्रम आताच आपण ऐकलेत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्झवर. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांना. नितीन अखवे यांच्या गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया पद्मजा फेनानी जोगळेकर यांना. शांता शेळके यांच्या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

शिरीष खाळे यांनी संगीतबद्ध केलेली मंगेश पाडगावकर यांची शब्दरचना आत्ताच आपण ऐकलीत. स्वर होता अरुण दाते यांचा. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमांग.

जंजीर चित्रपटासाठी ही रचना गायली होती मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. आवड कळवणारे श्रोते होते मेहरनगर उमरखेड महाराष्ट्राचे अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबईचे सिद्धांत, प्रणिता आणि अर्जुन गव्हाणकर, आकार हॅट्स बहादुरा इथून वैशाली, शैलेश, सुमित, ध्वनी आणि गव्हाणकर परिवार, खुपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार पोपळघट, माया शिवान, चंद्रकला, देवीदास पोपळघट, भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, श्रावण आणि अनिता बिडवे, बेर्डीचे हुकुम करमरकर, सुनीता, हार्दिक, प्राची आणि तनू करमरकर, जरूर वरूर इथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चर्पे, रजनी कणिरे, पुणेचे पंकज आणि आर्या वाडोदे, आरेगाव इथून रामेश्वर बेहरे, मालुताई बेहरे, उत्तमराव जाधव, आशाताई जाधव, वामनराव, सुनंदाताई जाधव, आमार अभिजित, आकाश, ओंकार बेहरे, आशिष जाधव आणि आदर्श इंगोले. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जख्मी चित्रपटातील ही रचना, गायक कलाकार किशोर कुमार आणि आशा भोसले. गीत ऐकायचं हे या श्रोत्यांना लातूर इथून संगीता सुरज, पी आर जैन, दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन आणि परिवार, येडगुळ तालुका हातकणंगले जिल्हा चंद्रपूर इथून अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, नाचनगाव बाजार चौक इथून आरती, आशा, उषा, वृषाली, पूर्वी लता, प्रदीप, विशाल आणि रामचंद्र भगत, आदर्शनगर मलोट इथून राज शर्मा, मीना, योगेश मेंढी, सौरभ आणि शाहिना शर्मा, वेणी तालुका महागाव इथून नारायण आबाजी पुंडे, हर्षदराव सोनबाराव पुंडे, औरंगाबाद इथून राजेश साबळे पाटील, शीतल, राजदीप आणि राशी राजेश.

0: मोहम्मद अजीज यांच्या स्वरातील ही गीत आपण ऐकलं. रचना आनंद पक्षी यांची होती, संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट होता नगीना. गीत ऐकायचं होतं या श्रोत्यांना पांढरकवडा येथून अनिल बुरांडे, उषा प्राची, अनुश्री आणि धनश्री बुरांडे, बल्लार शाह येथून सूरज प्राची आणि एकलव्य लोंढे, हनुमानगड जंक्शन राजस्थान येथून जगमाल सिंग डागला, हॅपी डागला, जयस नायक, शोभा नायक आणि परिवार, श्री क्षेत्र माहूर येथून विद्याताई वडसकर, संजय राव, आयुष, आशय वडसकर, विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळचे उषाताई महागमकर, काजलताई, पायलताई, आरव, अन्वी महागमकर, वसंतराव, मनीषराव, गिरीशराव आणि स्वरांश महागमकर, सुननाताई दरुडवार आणि आशाताई नासनूरकर, कोटवा नारायणपूर बाबापट्टी बलिया इथून ओमप्रकाश राय, उषाराय, अमित कुमार, हॅपी राय, दुबिहा नेवादा गाझीपूरचे प्रतीक, रोशनी आणि प्रांजल राय, शेरपूर कला गाझीपूर इथून अवधेश, प्रीती आणि नवनीत राय, वनोजा तांडा जिल्हा वाशिमचे सानिका राठोड, एस आर राठोड, जय सुनील, इंदुबाई आणि आशिष राठोड.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत.
1: आधी झुमके? ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
2: जातेस की देऊ इंजेक्शन?
4: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.

राष्ट्री या चित्रपटासाठी जावेद अली यांनी गायलेलं गीत आपण ऐकतोय. गीताची आवड होती या श्रोत्यांची. राजेंद्रनगर यवतमाळचे अमीनभाई लोखंडवाला, रेश्मा, समीर, यासमीन, अनाया, आर्या आणि निजार लोखंडवाला, गांधी चौक रोपड पंजाबच्या हरदेव मिका, बलविंदर बीरक, जयतेक आणि मिका बीरक. हिमायतनगर जिल्हा नांदेडचे काशीनाथ पोपुलवार, बबिता पोपुलवार, मंगला भगत. डोंगरगाव छत्तीसगडतून राष्ट्रपाल गजबे, राधिका, अनिष्का आणि तन्मय गजबे. बिलाईगड छत्तीसगडचे रोशन देवांगण, कौशल्य हेमलता आणि डिंपल देवांगण. शेलू बाजार जिल्हा वाशिमचे दत्तात्रय लकडे, वंदना, संकेत, आशिष, अभिलाषा, सौज्वल लकडे. वाढवणा रामनाथ येथून डॉक्टर रुशाल उगले, अभिलाषा आणि अबीर उगले. इंदिरानगर पांढरकवडा येथून सय्यद अभिनूर, सय्यद आशिष, सय्यद परिवार आणि सिमरन फरजाना सय्यद. जांबरून तालुका अर्धापूरचे दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय, आशिष पृथ्वीराज आणि साध्वी जोशी. यानंतर ऐकूया ये रात फिर ना आएगी चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. संगीतकार ओपी नय्यर आणि पत्र पाठवणारे श्रोते आहे माळीवेस बीडचे किशोर उबाळे, मंगला, सपना, शीतल, अभिजित आणि सचिन उबाळे. तुलसी रेडिओ श्रोता संघ पाळधी खुर्द तालुका धरणगाव येथून संजय पाटील, शैलाताई, नरेंद्र शेखर, किरण पाटील आणि मानसी पाटील. रिसोड जिल्हा वाशिमचे साकेत वसमतकर, दत्ता नगरकर, स्वाती नगरकर, चंद्रकांत भिसडे, संगीता भिसडे. जिंतूर येथून राम रेघाटे, श्याम रेघाटे, उषा, संगीता, मालेगाव, श्रीराम हजारे, सुरेखा हजारे, सोनू, जितू आणि शिरपूर जैनचे गिरीश देशमुख. अशोकनगर यवतमाळ येथून गोपाळा फुलझेले, सविता फुलझेले आणि जॉर्ज फुलझेले.

आणि बेबी प्रियांशी मनवर, राम रहीम नगर यवतमाळचे जनाब शेख आझाद बेगम लतीफा आझाद, विठ्ठल मंदिर चौक बीड शहर येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप आणि केशव पटेल, दिग्रस येथून किरण शिंदे, जया जान्हवी आणि अनुराग शिंदे, अयोध्यानगर राळेगाव येथून विनोद कुमार ढवळे, वेणुताई रुचा आणि प्रथमेश ढवळे, अकोला इथून वैशाली सोळंके, प्राची टिकार, अपूर्वा रायराम, तपस्वी थोरात, नयन साबळे, आकाश झांबरे, ईश्वर सोळंके, निलेश देशमुख, सौरभ टाले आणि विपुल शेले.

ये वादारा हा चित्रपटातील हे गीत आहे. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या युगलस्वर आहेत. गीत आहे गुलशन बावरा यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि पसंती या श्रोत्यांच्या श्रावस्ती सोसायटी यवतमाळेतून भक्तराज बनसोड, तिलोत्तमा शोरवी, तुषार बनसोड आणि रोहन बनसोड. शिलू बाजार जिल्हा वाशिमचे दत्तात्रय लकडे, वंदना संकेत, श्रद्धा आणि सोजवळ लकडे. वाढोणा पापड जिल्हा अमरावतीचे डॉक्टर अभिलाष उगले, रुशाल आणि आबीर उगले. वरूळ जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे. रामपूर शिरोली तालुका घाटंजे इथून नितीन पाटील, प्रीती आदित्य, युवराज पाटील आणि परिवार. शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर, सरलताई, विशाल, चेतन, रोशनी आणि

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

अरिजित सिंग यांनी गायलेलं मर्डर 2 चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतासाठी पत्रे पाठवणारे श्रोते होते पिंपरी तालुका चांदूर बाजारातून पंकज मोहोळ आणि गजानन मोहोळ, सुंदरखेळ राजमाता नगर बुलढाणा इथून नरेंद्र नरवाडे, ज्योती आकांक्षा आणि आकाशकुमार नरवाडे, बिर्डी इथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री वैष्णवी, चंचल ढोमणे, अर्जुन गवणेकर आणि धीरज सवाशेरे, बालाजी चौक यवतमाळ इथून दिलीप श्रीवास, विद्या रेणू वैष्णवी, सुनील सरगर, मोहन मुथा, संतोष चोखाणी, शुभम सुमन आणि रमेश पोटे, अकोला माळीपुरा इथून सुरेश कुंदन, रेणू आणि यशश्री यानवी बुंदेले, हैदराबाद इथून तरंगिणी देविका जिगर, रसिला आणि समस्त श्रीवास परिवार, हिंगणघाट जिल्हा वर्धा इथून श्री संतोषराव तिमांडे, भालचंद्र दुर्वास आणि हेमंत तिमांडे. यानंतर ऐकूया आसरा चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत. ऐकायचं आहे या श्रोत्यांना. राहुल नगर अमरावतीतून सिद्धार्थ गोंडाने, अर्चना प्रणय प्रसिद्धी, हिरामण शेंडे आणि प्रतिभा गोंडाने, दौलत बाग मुरादाबाद इथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली आणि जुनेद अब्बासी, गौतमनगर जिल्हा नांदेडचे प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे, ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबिराई आणि मेहराज जहां, आझाद नगर लक्सर हरिद्वार इथून आर्नी मोमिनपुरा इथून सय्यद युसुफ शबानाबी, सय्यद अयूब, सय्यद सलीम, अक्रम दुंगे, असलम दुंगे, आरिफ राशीद आणि अनिल घरडे, सायलीला पार कारणीचे मांगेलालजी तुनगर, वच्छलाताई अमोल, सुमित कुमार, वीरा तुनगर, चंद्रकला तुनगर आणि प्रतीक्षा बुलबुले, दीपकराव बुलबुले, पाथरी जिल्हा चंद्रपूरचे ठेमाजी ठिकरे, चंदू ठिकरे, मंगला ठिकरे, रौनक आणि कल्याणी ठिकरे, सुनीता श्रीधर आणि शंकर खेकारे.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया बैराग चित्रपटातील मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत. संगीतकार आहे कल्याणजी आनंदजी आणि गीत ऐकायचंही आशो त्यांना. आमराईपुरा इथून आर्णीचे नंदकुमार शिवरामवार, रीनाताई सार्थक, अथर्वाणी, समस्त शिवरामवार परिवार, पोफाळी जिल्हा यवतमाळचे जयराम सिंगनकर, दिशांत कुमार, वंदना धुळे आणि अर्पिता धुळे, सादूर शहर राजस्थानातून ओमप्रकाश चव्हाण, मन्नू प्रकाश, शिवप्रकाश आणि वेद प्रकाश चव्हाण, सम्यक रेडिओ श्रोता संघ तळेगाव दशसरचे कैलाश डोंगरे, शैलाताई ऋषिकेश, संकेत संगप्रिय आणि अर्णव डोंगरे, उमाळी जिल्हा बुलढाण्यातून उद्धव धोरण, स्वरूपा, अनुपकुमार, पळशी तालुका खामगावचे विजय शेगोकार, रेणुका आणि जयश्री शेगोकार, बुलढाणा इस्लामपूर येथून सहदेव दामोदर, शशिकला कुमारी साधना आणि समस्त दामोदर परिवार,

आपकी पसंद या कार्यक्रमात श्रोते हो आपणही आपल्या मनातील हिंदी गीतं कळवू शकता. पत्ता हे आपकी पसंद द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ.

तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो आणि श्रोते हो, माझा दीप्ती आंबेकरचा आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुद्धिबळाच्या पटावर ही महिला आंतरराष्ट्रीय मास्टर भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. तर सर्वप्रथम आपण ऐकूया बुद्धिबळाच्या पटावर.

0: नमस्कार श्रोते हो, बुद्धिबळ हा एक प्राचीन बौद्धिक खेळ आहे. हा खेळ भारतात चतुरंग या नावानं ओळखला जायचा. पहिल्या चालीपासूनच या खेळाची रंजकता उत्तरोत्तर वाढत जाते. शह देऊन किंवा मात करून जिंकता येतं, ज्याला इंग्रजीत चेकमेट म्हणतात. राष्ट्रीय पटावर या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. 64 घरांचा हा खेळ कला आणि शास्त्र यांचा उत्कृष्ट मिलाफ मानला जातो. बुद्धिबळामुळे मेंदूला चालना तर मिळतेच, पण त्यासोबतच एकाग्रता, संयम आणि निर्णय क्षमतेसारख्या गुणांचाही विकास होतो. तेव्हा श्रोते हो, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित बुद्धिबळ या खेळात महिला आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या म्हणजे भाग्यश्री ठिपसे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: मला पण आज इकडे येऊन खूप आनंद झालाय.
0: भाग्यश्री ठिपसे यांनी बुद्धिबळातला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा मान मिळवला आहे. त्या 1911 मध्ये महिला आशियाई स्पर्धेच्या मानकरी होत्या. भाग्यश्री, ते तुम्हाला सुरुवातीला मला असं विचारायला आवडेल की तुम्ही या खेळाकडे कशा वळलात, तुमची सुरुवात कशी झाली?
1: जेव्हा मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात झाली त्यावेळेला बुद्धिबळ खेळाकडे बघायचा सामाजिक दृष्टिकोन वेगळा होता. साधारणतः विद्यार्थी दशेत असताना या खेळाकडे लोक ओढली जात नसत, कारण तुमचा अभ्यासाचा वेळ जातो. तर काय झालं की माझे वडील कैलास वसंतराव साठे हे बुद्धिबळाचे शौकीन होते आणि त्याला बुद्धिबळाची आवड होती. 1972 साली बॉबी फिशर आणि बोरिस पास्की यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपदाकरता बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती आणि ही स्पर्धा विविध कारणांच्या मुळे चर्चेत होती. त्या स्पर्धेचे गेम वर्तमानपत्रातून येत. मी मूळची सांगलीची बर का, तर सांगलीमध्ये म्हणजे तसं थोडस बुद्धिबळाचं वातावरण पण होतं, कारण आमच्याकडे एक नूतन बुद्धिबळ मंडळ म्हणून जी आहे संस्था आहे ती वर्षानुवर्ष स्पर्धा घेत होती. तर माझे वडील त्या स्पर्धेचे गेम, त्यांना बुद्धिबळाची आवड असल्या कारणानं ते गेम्स पटावर लावून बघत, आणि मी 6वी 7वीत होते तर मला त्या खेळाविषयी आकर्षण वाटलं, कारण जनरली कुठलाही खेळ असतो त्यामध्ये ऍक्शन रिलेटेड गेम्स असतात. या खेळामध्ये काय चालू आहे मला कळत नव्हतं आणि त्यामुळे माझी उत्सुकता वाढली आणि मी माझ्या वडिलांच्या मागे लागले की मला हा खेळ शिकवा काय आहे. मी अभ्यासात बरी असल्या कारणानं त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. मी खूपच हट्ट धरल्यावरती त्यांनी मला हा खेळ शिकवला आणि तेवढं पुरतच ते मर्यादित राहिलं नाही, त्यांनी माझ्या भावांना पण शिकवला. आमच्या 6 जणांचं कुटुंब, आई वडील आणि 3 बहिणी आणि 3 भाऊ, मी धरून मी घरात सगळ्यात धाकटी. तर मला खेळ चांगला येतो असं वडिलांना वाटल्याकारणानं त्यांनी माझ्या भावांना पण हा खेळ शिकवला. घरातल्या घरात स्पर्धा बरोबर की तुम्ही एकमेकांशी खेळा आणि जो कोणी जास्त गेम जिंकेल त्याला बक्षीस देत काहीतरी पैसे वगैरे. तर ती खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट वाटायची मला आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन पण होतं की आपण ना खेळलाच पाहिजे, आपल्याला एवढं चांगलं येतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बुद्धिबळाचं वातावरण चांगलीच असल्याकारणानं मे महिन्यामध्ये स्पर्धा घेतल्या जात.
0: अच्छा.
1: तर माझ्या त्या पहिल्या स्पर्धेकरता माझे वडील मला घेऊन गेले, आम्ही टांग्यातून गेलो आणि त्या स्पर्धेत खेळणारी मुलगी मी एकटीच होते आणि मी पहिलाच गेम जिंकले तो माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच होता, कारण मी खेळाडू म्हणून काही एवढी स्किल नव्हते, पण तरी पण मी तो गेम जिंकले आणि त्याचं खूप कौतुक झालं. पेपरमध्ये वगैरे नाव छापून आलं, मग घरातही कौतुक झालं आणि अशा पद्धतीने या खेळाची माझी ओळख झाली असं मी म्हणेन. कारण जरी मी स्पर्धेत खेळले तरी या खेळामध्ये काही करिअर करायचा तसा स्कोपही नव्हता, काही असा विचारही नव्हता. एका वर्षात माझ्या वडिलांचं निधन झालं आणि मग माझं शैक्षणिक करिअर सुरू होतं. तर 12वीला काही मार्कांनी माझी मेडिकलची ऍडमिशन हुकली आणि त्याच वर्षी योगायोगाने साताऱ्यामध्ये स्टेट सिलेक्शन स्पर्धा नॅशनल करता होती महिलांची आणि मी त्या स्पर्धेत खेळले आणि मी सिलेक्ट झाले आणि मी माझी पहिली राष्ट्रीय स्पर्धा चेन्नईमध्ये खेळले आणि त्यात सुद्धा एवढ्या कमी अनुभवानिशी मी 8वी आले. आणि मग माझ्या भावांना खूप कौतुक वाटलं. माझे सगळ्यात मोठे बंधू ते पण आता नाही आहेत, कैलास कांचनराव साठे, तर त्यांनी या खेळाकरता मला खूप प्रोत्साहित केलं आणि सांगितलं की तुला या खेळात गती आहे तर आता एनिवे तू तर मेडिकलला गेली नाही असं तू खेळत राहा. पण स्पर्धांची संख्या पण त्यावेळी खूप कमी होती, म्हणजे वर्षात 2-3 स्पर्धा असायच्या. तर मी दुसऱ्या वर्षी जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळले त्यावेळेला मी भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झाले जर तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या चार नंबर मध्ये आलात तर तुम्ही सिलेक्ट होता आणि मी चौथी आले. आणि अशा पद्धतीने माझा खेळाचा आलेख उंचावत गेला आणि मी जवळजवळ म्हणजे ते चेसचं करिअर हे गृहित धरल्यासारखं झालं. अर्थात त्यावेळेची सिच्युएशन पूर्ण वेगळी होती कारण बुद्धिबळ या खेळाला अजूनही तेवढी मान्यता नव्हती.
0: बरोबर बरोबर.
1: तर अशा प्रकारे माझी खेळाकडे म्हणजे मी ओढले गेले आणि खेळत राहिले.
0: किती छान. आणि मग त्यानंतर तुमचा हळूहळू प्रवास जो आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाला.
1: तर कारण मी जेव्हा जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळत होते तर जवळजवळ त्या स्पर्धेनंतर 18 ते 20 वर्ष मी प्रत्येक वेळेला भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झाले. आणि भारतीय टीम मध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या करता सरकार स्वतःच्या खर्चानं भारताचं प्रतिनिधित्व करायला पाठवतं.
0: जेव्हा तुम्ही भारतातून बाहेर गेलात भारतासाठी तुम्ही प्रतिनिधित्व करत होतात तर तो पहिला वहिला तुमचा अनुभव कसा होता?
1: सुरुवातीला आता म्हणजे मी छोट्या गावातून आले तर त्यावेळेला आज जसे सगळ्या गोष्टींची म्हणजे तुम्हाला अवेअरनेस आहे, तुम्हाला जागरूकता आहे, तुम्हाला जगामध्ये काय चाललंय हे माहिती असतं, जग कसं आहे हे माहिती असतं. तर मी सांगलीतून आले आणि पहिल्या स्पर्धेत करता गेले त्यावेळी एकदम मी नवखी होते आणि सगळ्याच गोष्टी मला नव्या होत्या. विमान प्रवास नवीन होता दुसऱ्या देशात. माझी पहिली स्पर्धा माल्टा होती 1980 मध्ये. मी माल्टाला चेस ऑलिम्पियड करता सिलेक्ट झाले होते. तर ती पहिली स्पर्धा, ते पहिलं गाव, तिकडे भाषेची वेगळी भाषा बोलली जायची, इंग्लिश पण बोलली जायची नाही. तर हा सगळा नवखा आणि अतिशय चॅलेंजिंग अनुभव होता असं मी म्हणेन की ज्याच्या आव्हानात्मक. ते तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात आणि नवीन नवीन अनुभव येतात.
0: अगदी खरं आहे. आणि त्यावेळेला या स्पर्धेमध्ये बुद्धिबळामध्ये महिलांचं प्रमाण तेवढं नव्हतं आताच्या तुलनेमध्ये. काय सांगाल आपण त्याविषयी?
1: ते काही खूप खेळाकडे येतात असं म्हणजे आता आज या खेळाविषयी खूप जास्त जागरूकता निर्माण झालेली आहे, म्हणजे अवेअरनेस निर्माण झालेला आहे आणि बऱ्याच पालकांना आपल्या मुलींनी बुद्धिबळ खेळावं असं वाटतं. तरी सुद्धा जर पुरुषांच्या तुलनेत जवळजवळ महिलांचं खेळण्याचं प्रमाण हे 10 ते 15% आहे असं मी म्हणेन. आणि त्यातही अगदी वरच्या लेवलला खेळणाऱ्या महिलांची संख्या, ऍक्टिव्हली खेळणाऱ्या महिलांची संख्या 2 ते 3% आहे. तर हे प्रमाण थोड्या प्रमाणात वाढलंय पण तरी म्हणावं इतकं वाढलं नाहीये.
0: आता बुद्धिबळ खेळामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत का पूर्वीच्या तुलनेत स्पर्धांमध्ये सुद्धा?
1: बुद्धिबळ खेळाचे जे बेसिक नियम आहेत त्याच्यात काही बदल झालेले नाहीत. स्पर्धांचे प्रकार बदलले, स्पर्धांच्या ज्या म्हणतो तुम्ही संधी वेगवेगळ्या मिळतात त्या बदलल्या आहेत आणि स्पर्धांच्या करता तयारी करायची पद्धत बदलली. पूर्वी काय होतं की स्पर्धा मी जसं म्हटलं की मोजक्या असायच्या, म्हणजे मी जर समजा सिलेक्ट झाले तर एक वर्ष मी एशियन चॅम्पियनशिप खेळीन, एक वर्ष एशियन झोनल खेळीन, एक वर्ष कॉमनवेल्थ खेळीन, एक वर्ष ऑलिम्पियड खेळीन, म्हणजे वर्षात एखादी स्पर्धा आम्हाला मिळायची. आणि आज जर त्याच्या तुलनेत पाहिलं तर जवळजवळ वर्षभर एका वेळेला प्रत्येक ठिकाणी 10-12 टुर्नामेंट वेगवेगळ्या देशात होत असतात आणि त्यामुळे खेळाडूंना खेळायची संधी मिळते. त्या अखेरीज वर्ल्ड चेस फेडरेशन ज्याला आपण फिडे म्हणतो त्यांनी मुलांना प्रोत्साहन देण्याकरता वेगवेगळ्या वयोगटाच्या स्पर्धा सुरू केल्या, म्हणजे under 6, under 8 अशा स्पर्धा सुरू केल्या. त्यामुळे मुलं इतक्या लहानपणापासून या खेळाकडे ओढले जातात आणि स्पर्धात्मक खेळायला लागलेत. आणि तेव्हाही अशी 6 वर्षाची मुलं नियमितपणे खेळून यश मिळवतात. ते साधारणपणे 14-15 वर्षापर्यंत ते खूप उत्कृष्ट खेळाडू बनतात. जेव्हा आम्ही खेळत होतो त्यावेळेला आम्हाला बुद्धिबळाचं स्वतःच काही ज्ञान वाढवायचं असेल तर पुस्तकांचा आधार घ्यायला लागायचा कारण त्यातून बरेच वर्ल्ड चॅम्पियन्सनी छान छान पुस्तकं लिहिलेली होती पण ती पुस्तकं भारतात उपलब्ध नसायची. मग आम्ही जेव्हा परदेशात जायचो त्यावेळेला आम्हाला ती पुस्तकं मिळाली की आम्ही विकत घ्यायचो आणि मासिकं यायची काही, त्या मासिकांचा अभ्यास करून आम्ही ज्ञान मिळवायचो. पण आज काय झालेलं आहे की संगणकामुळे बुद्धिबळामध्ये एक अशी रिव्होल्युशन झाल्यासारखी झालेली आहे कारण संगणकामध्ये एका वेळेला सर्व जगातल्या खेळाडूंचे गेम तुम्हाला मिळतात कारण खेळाडूंचे डेटाबेस तयार झालेत. म्हणजे तुमच्याकडे आता करोडो गेम आहेत, अर्थात करोडो गेम आहेत म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळतं असं नाही, त्याचा पण अभ्यास करायला लागतो आणि अभ्यास करून त्यातून तुम्हाला आवश्यक ते गोष्टी उचलायला लागतात. तर तेही किचकटच काम आहे. पण आमच्या वेळेला आम्ही बहुतेक वेळेला स्पर्धांना जायचो तर कपड्यांच्या पेक्षा पुस्तकांची संख्या, पुस्तकांच्या मुळेच बॅग भरती भरलेली असायची कारण प्रत्येक स्पर्धेत अभ्यास करायला लागतो आणि तो करण्याकरता पुस्तकांची आवश्यकता असते.
0: बरोबर.
1: पण आता चित्र बदललंय आणि लहान मुलांना सुद्धा आता कॉम्प्युटर तुम्हाला ते वापरू शकतात आणि त्यातून गेम बघू शकतात, नवीन गोष्टी शिकू शकतात. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, पूर्वी आम्हाला समजा कुणाशी खेळायचं असेल तर प्रॅक्टिस पार्टनर ज्याला म्हणता येईल तो सहज मिळायचा नाही. पण आज काय झालेलं आहे की ऑनलाईन चेस खूप पॉप्युलर झाले, म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर तुम्ही लाईव्ह गेम खेळू शकता. आणि तुमचा प्रतिस्पर्धक कोणी पण असू शकतो जगातला, म्हणजे अमेरिकेतला असू शकतो, रशियातला असू शकतो किंवा मुंबईतला पण असू शकतो. म्हणजे तुम्ही कुणाशीही खेळू शकता. आणि तुम्ही खेळताना तुम्हाला असं बंधन नाही की तुम्हाला एक तासातच गेम खेळला पाहिजे. तुम्ही अगदी भले एक मिनिटापासून तीन मिनिटं पाच मिनिटं काहीही गेम खेळू शकता. आणि काही वेळेला प्रॅक्टिस करण्याकरता याचा उपयोग होतो आणि काही वेळेला तुमचे करमणूक पण होते.
0: खूपच छान. आणि हे सगळं एकीकडे स्पर्धा सुरू होत्या, एकीकडे तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये जात होतात, एखादा लक्षात राहिलेला किंवा आठवणीतला किस्सा, एखादा प्रसंग आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
1: आठवणीतला प्रसंग म्हणजे सुरुवातीकडला भारतीयांच्याकडे बघायचा दृष्टिकोन जगाचा खूप वेगळा होता. म्हणजे मी पोलंडला खेळायला गेले, कारण आता युरोपमध्ये थोडी तरी भारतीयांच्या विषयी माहिती होती. पण जेव्हा मी पोलंडला 1985 मध्ये खेळायला गेले, 84-85 दरम्यान, त्यावेळेला म्हणजे माझ्याकडे लोक उत्सुकतेने बघायची, कारण माझा पेहराव भारतीयांच्या सारखा असायचा, वेस्टर्न पेहराव नसायचा. टाकेरीज आपलं कुंकू वगैरे लावलेलं, तर ते त्यांना त्याची म्हणजे बऱ्याचदा त्यांना वाटायचं की हे काय आहे, हे काही माझी जन्मखूण वगैरे आहे का. किंवा भारताविषयी सुद्धा त्यांची काही गैरसमज होते की भारतात अजूनही साप आणि नाग आणि गारुडी यांचे खेळ चालतात वगैरे, असे खूप गैरसमज होते. पण आता जगाचा भारताकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय. आणि ऍज अ चेस प्लेइंग कंट्री त्यावेळी आपली स्ट्रेंथ एवढी नव्हती, पण आज आपल्या भारताचे खेळाडू जगभर डंका वाजवत आहेत आणि वेगवेगळ्या स्पर्धा जिंकतात. त्यामुळे भारताकडे बघायचा दृष्टिकोन बुद्धिबळाच्या दृष्टीनं खूप बदललाय आणि सकारात्मक झालेला आहे तो. आणि मला अजून एक आठवण सांगावीशी वाटते की 1993 साली मी आणि प्रवीण, ग्रँडमास्टर प्रवीण, आम्ही लंडन मध्ये लॉर्ड्स बँक स्पर्धा खेळत होतो. तर त्या स्पर्धेत त्यांनी खेळाडूंच्या करता जर समजा कुणी फॅमिली मेंबर्स खेळत असतील, म्हणजे बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा नवरा बायको किंवा आई मुलगा वगैरे असे खेळत असतील, तर त्यांच्याकरता त्यांनी एक ट्रॉफी ठेवली होती फॅमिली चॅम्पियनशिप म्हणून. आणि त्या स्पर्धेत काही ग्रँडमास्टर्स त्यांच्या म्हणजे पत्नींच्या बरोबर खेळत होते आणि ती ट्रॉफी आम्ही जिंकली. आणि तो मला म्हणजे माझ्या दृष्टीने खूप आवडता क्षण आहे असं म्हणता येईल.
0: खूपच छान, खूपच छान. मुळात बुद्धिबळाचा जो खेळ आहे याच्यासाठी पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि खूप शांत चित्ताने तो खेळला जाणं महत्वाचं आहे. तर याचा अभ्यासात म्हणा किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये किती फायदा होतो काय सांगाल आपण. सध्या सगळीकडे कसं आपल्याला चलबिचल असं वातावरण पाहायला मिळतंय, कारण
1: आजकाल आपल्याला असं दिसतं की लोकांच्या मध्ये संयम अजिबात, म्हणजे त्यांच्यापाशी संयम असण्याची वृत्तीच कमी झाली आहे. कुठल्याही गोष्टीचं त्यांची जी ऍक्शन रिॲक्शन आहे ती इन्स्टंट झालेली आहे. बुद्धिबळ खेळामध्ये बऱ्याच तुमच्या गुणांना जोपासलं जातं. जसं मी म्हणेन की तुमच्यापाशी एकतर एका जागी बसून विचार करायची प्रवृत्ती वाढू शकते, शांतपणा येतो, संयम तुमचा वाढू शकतो, त्याच्यानंतर फोकस म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणा. नंतर तुम्हाला बुद्धिबळाच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. आणि दुसरी गोष्ट, जो तो निर्णय तुम्ही घ्याल त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असता, दुसऱ्यावरती कुणावरती टाकू शकत नाही. तरी चांगली निर्णय क्षमता तुमची वाढू शकते. नंतर अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील ते अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, कल्पनाशक्ती, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, आणि तुमचे जे एखाद्या गोष्टीचं म्हणजे कारण, एखादा निर्णय घेताना तुम्हाला त्याच्या मागचं कारण शोधून काढायला लागतं, ती वृत्ती. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्की नक्कीच फायदा होतो. आणि असं एका रिसर्च मध्ये दिसून आलेलं आहे की वर्ल्ड चॅम्पियन गॅरी कॅस्परोने एक प्रयोग केला होता जर्मनीत. त्यानं तीन मुलांचे ग्रुप बनवले. एका ग्रुपला त्यांनी कुठली म्हणजे नॉर्मल त्यांचं एज्युकेशन चालू होतं, एका ग्रुपला त्यांनी फक्त मॅथमॅटिक्स या गोष्टीवर भर दिला आणि एका ग्रुपला त्यांनी फक्त अभ्यासावेळेचं चेस शिकवलं. तर जेव्हा वर्षाच्या अखेरीला या तिघांचे त्यांनी मूल्यांकन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जी मुलं चेस खेळत होती त्यांची प्रगती खूप उल्लेखनीय झालेली होती. आणि मी म्हणते की फक्त चेस शिकण्यामुळे तुमची प्रगती होणार नाही, तर चेसचा सराव केला

0: त्यामुळे तुमच्यामध्ये हे गुण विकसित होतील. बऱ्याच वेळा तुम्हाला वाटते की तुम्ही चेस शिकलात म्हणजे तुमच्यात आपोआप त्याची वृद्धी होईल, तर तसं नाहीये. हा गेम शिकल्यानंतर तुम्ही रोज सराव केलात आणि या गोष्टींचा वापर केलात, जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्पनाशक्ती म्हणा, तर्कशुद्ध वृत्ती म्हणा किंवा संयम, कॉन्सन्ट्रेशन, फोकस, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर तुमच्या सरावात केला तर त्याचा अभ्यासाला नक्कीच फायदा होतो.
1: नक्कीच. आणि अभ्यास करणं म्हणा किंवा अगदी ऑफिसचं काम म्हणा, ह्या सगळ्या
0: गोष्टी. मला अजून एक सांगायला मला आवडेल की आजकाल आहे ना आपल्याकडे अल्झायमरचं प्रमाण खूप वाढलंय.
1: खरंय खरंय.
0: आणि त्याच्याकरता बऱ्याचदा डॉक्टर तुम्हाला बुद्धीला चालना देणारे खेळ तुम्ही खेळा असं सांगतात. म्हणजे भले सुडोकू असो, शब्द कोड असो, पण त्याच्याबरोबर ते म्हणतात की बुद्धिबळ खेळल्यामुळे सुद्धा तुमच्या बुद्धीला चालना मिळायला मदत होईल आणि त्याच्यामुळे कदाचित आपण अल्झायमरला दूर ठेवू शकू.
1: अगदी खरं आहे. आणि हल्ली बैठ्या खेळ म्हणा किंवा बैठ्या ऍक्टिव्हिटी ह्या खूप वाढलेल्या आहेत. ऑफिसचं काम सुद्धा जास्त प्रमाणात कम्प्युटरच्या समोर बसूनच आपण करतो. बुद्धिबळ हा एक म्हणजे बसून किंवा बैठा स्वरूपातला खेळ आहे. तर मुळात या खेळासाठी एक फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा किती महत्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या करणं अपेक्षित आहेत, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: कुठल्याही खेळाकरता म्हणजे लोकांचा असा थोडा एक समज आहे की बुद्धिबळ बैठा खेळ आहे तर तुम्हाला फिजिकल फिटनेसची एवढी आवश्यकता नाही, तर हे एकदम चुकीचं आहे. कारण बुद्धिबळ खेळण्याकरता तुमचा मानसिक स्टॅमिना जो म्हणतो आणि तुमची ऍबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, ऍबिलिटी टू हँडल स्ट्रेस, या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता तुम्ही जर फिजिकली फिट नसाल तर त्याच्यावरती म्हणजे तुमचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि फिजिकल फिटनेस अतिशय आवश्यक मानला जातो. कार्लसन, आनंद ह्या खेळाडूंच्या मध्ये तर बुद्धिबळाच्या तयारी इतकाच फिजिकल फिटनेसला महत्व आहे. जेव्हा आनंद वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत होता त्यावेळेमध्ये तो अशा चढावरती सायकलिंगची प्रॅक्टिस करायचा रोज. त्याचा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणून तो त्याचा वापर करायचा की आपल्याला एका जागी बसून खेळायचे आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन नीट करायचे, तर आपलं फिजिकली फिट असलं पाहिजे. तुम्ही जर फिजिकल फिट नसाल तर तुमच्या खेळावरती दुष्परिणाम होणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक व्यायाम करतात म्हणजे बुद्धिबळाकरताच पूरक असं नाही, पण मी म्हणेन जनरली सगळ्याच लोकांनी जे बैठे गोष्टी करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे आपला स्वतःचा जो मुख्य एक्सरसाइज आहे योगा, योगा, मेडिटेशन, त्याच्यानंतर जॉगिंग, स्विमिंग, त्याखेरीज तुमच्या आय आणि हँड कोऑर्डिनेशन करता रॅकेटचे गेम हे रेकमेंड केले जातात बुद्धिबळ खेळाडूंच्या करता. आणि आम्ही बऱ्या प्रमाणात त्याला फॉलो करतो.
1: अगदी खरं. आणि ह्या सगळ्याचा नक्कीच स्पर्धेच्या वेळेला म्हणा किंवा इतर वेळेला सुद्धा फायदा होत असेल जेव्हा प्रॅक्टिस सुरू असते बुद्धिबळाची तेव्हा. पण मुळात स्पर्धेच्या काळामध्ये वातावरण कसं असतं, खूप टेन्शन असतं आणि पण मग ते कसं हाताळावं, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: जेव्हा स्पर्धा खेळणार तर तुम्हाला टेन्शन आणि स्ट्रेस येणारच आहे. पण तुम्ही एक तर स्वतःला शांत ठेवण्याची अतिशय आवश्यकता असते. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की स्पर्धेच्या वेळेला खूप तयारी करावी, पण खूप तयारी करून कित्येक वेळा तुम्ही मानसिक दृष्ट्या दमून जाता. आणि बुद्धिबळ खेळात मानसिक दृष्ट्या दमून गेला तर तुमच्या खेळावरती जी पकड आहे ती कमी व्हायची शक्यता असते. तर चांगली विश्रांती असणं होणं आवश्यक आहे. तर स्पर्धेच्या दरम्यान योग्य प्रमाणात झोप, खाण्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही एकदम बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे आणि त्याखेरीज थोडा होईल तितका व्यायाम केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या तर तुम्ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं आणि जो स्ट्रेस आहे तो चांगल्या पद्धतीनं हाताळू शकाल.
1: आणि
0: कित्येक वेळेला गेम मध्ये तुम्ही पॅनिक होता तर पॅनिक होता का म्हणे, कारण जेव्हा बुद्धिबळामध्ये घड्याळाचा पण वापर केला जातो आणि तुम्हाला ठराविक वेळेत ठराविक खेळ्या करायच्या असतात. तर समजा एखाद्या खेळीकरता तुम्ही खूप जास्त विचार केला तर नंतर तुम्हाला कमी वेळ अवेलेबल असतो. तर हे जे वेळाचं तुम्हाला सांभाळायची जी वृत्ती आहे त्याचा सुद्धा तुम्हाला आयुष्यात नक्कीच फायदा होतो. म्हणजे बुद्धिबळाचा हा एक अजून एक फायदा मला दिसून येतोय.
1: हल्ली हातचालकी सारखे प्रसंग घडताना दिसतात. इंजिन किंवा ऍप म्हणा किंवा कम्प्युटरचा उपयोग केला जातो, काय सांगाल आपण त्याविषयी? म्हणजे एक खेळाडू म्हणून
0: अगदी महत्वाचा प्रश्न झालेला आहे आताशी. कारण पूर्वीच्या काळी इंजिन वगैरे नव्हतं आणि आता काय झालंय, चेस अनालिसिस करणारे इंजिन तयार आहेत. तर त्यातलं जे बेसिक लेवलचे इंजिन असतं ते सुद्धा एखाद्या एक्सपर्ट खेळाडूपेक्षा चांगलं खेळू शकतं. आणि जर तुम्हाला त्याची मदत घेता आली तर तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूला सहज आणू शकता. आणि वर्ल्ड चेस फेडरेशनच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर, कारण बऱ्याच वेळेला लोकांनी फसवलं, म्हणजे आता मी तुम्हाला एक अनुभव पण सांगेन, अतिशय इंटरेस्टिंग अनुभव सांगते, पण त्याच्या आधी मी या गोष्टीमुळे काय झालं ते सांगते तर लोक इंजिनचा वापर करायला लागले स्पर्धेच्या दरम्यान.

0: दरम्यान किंवा त्यांच्या बरोबर कुणीतरी एखादा मित्र येऊन तो इंजिनचा वापर करून मूव सांगायला लागला. तर आता काय झालेलं आहे की स्पर्धेच्या हॉलमध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला आत यायला मनाईये. दुसरी गोष्ट, कुठलीही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक गोष्ट तुमच्याकडे असता कामाने, इव्हन नॉर्मल जे घड्याळ असतं ते पण तुम्हाला घालायला अलाउड नाही. साधं पेन सुद्धा तुम्ही तुमचं घेऊन जाऊ शकत नाही. ऑफिशियल ऑर्गनायझर्स को पेन देतील त्याचाच वापर करायला लागतो, कारण पेन आम्हाला आमचा जो गेम आहे तो लिहिण्याकरता लागतो. पेनचं सुद्धा तुमचं स्वतःचं पेन तुम्ही वापरू शकत नाही. तर ही सगळी बंधनं आणली आहेत, कारण ही बंधनं आवश्यक आहेत, कारण चिटिंगच्या प्रकारात खूप निदर्शनास आले. माझा एक अनुभव सांगते की माझे मिस्टर प्रवीण ठिपसे जेव्हा स्पर्धा करत होते दिल्लीला, मोठी स्पर्धा होती आणि ते लीडिंग होते, त्यांचा स्कोर चांगला होता, ते टॉपवर होते, त्यावेळेला एक त्यांच्यापेक्षा कमी गुणवत्तेचा स्पर्धक त्यांच्या समोर आला खेळायला. आणि स्पर्धा खेळताना त्यांच्या असं लक्षात आलं की हा मुलगा प्रत्येक साध्या साध्या मुला पण खूप विचार करतोय आणि काही चांगल्या मुला पण करतोय. नंतर एक वेळ अशी आली की त्यांनी त्याला ड्रॉ ऑफर केली. जनरली गेम मध्ये पुढे काही होत नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन असतो की तुम्ही ऑपोनंटला बरोबरीचा प्रस्ताव देऊ शकता. आणि हा खेळाडू नावाजलेला नव्हता, एकदम नवखा खेळाडू होता. आणि एक ग्रँडमास्टर तुम्हाला अशी ऑफर देतो तर कुठलाही नवखा खेळाडू आनंदाने तो स्वीकारतो, पण हा ते पण करायला तयार नव्हता. आणि त्याच्यानंतर तो गेम जिंकला तो नौका खेळाडू. आणि आर्बिटर जे असतात त्यांच्या पण लक्षात आलं की काहीतरी चुकीची गोष्ट होते. मग गेम झाल्यावरती त्यांनी त्याला वेगळ्या खोलीत नेली आणि त्याची तपासणी केली तर त्याची पूर्ण बॉडी वायरनी कनेक्टेड होती. आणि त्याला विचारलं की तू कसा याचा वापर करतोस, तर त्याचा एक मित्र जो आहे तो दूर कुठंतरी हॉस्टेलमध्ये बसलेला होता आणि त्याच्या कानामध्ये आत त्यांनी इन्सर्ट केले ते स्पीकर मायक्रोफोन आणि तो मूव केल्यानंतर पायानं टॅप करायचा असा. आणि तिकडचा जो खेळाडू आहे ना तो वेगवेगळ्या मूव सांगायचा. जर त्यानं बरोबर मूव गेस केली, म्हणजे ऑपोनंटनं काय मूव केली हे त्यानं बरोबर गेस केली, तर हा तीन वेळा टॅप करायचा पाय. आणि मग त्यावरून तो त्या मूला काय उत्तर इंजिन देतोय ते ह्याला सांगायचा आणि याच्या कानात ऐकू यायचं आणि मग तो ती मूव करायचा. तर हे निदर्शनात आलं आणि त्यानं त्याची मोडस ऑपरेंडी सांगितली. त्याच्यानंतर त्याला चेस मधून डिबार करण्यात आलं आणि जो सरांचा पॉईंट गेला तो त्याला परत दिला. पण म्हणजे अशा पद्धतीचं चिटिंग होऊ शकतं, कारण तो खेळाडू खेळाडूच नव्हता, पण स्पर्धेच्या बक्षिसाच्या अपेक्षेनं आलेला होता आणि त्याला ते बक्षीस मिळवायचं होतं. तर फायनान्शियल गेन करता तो चिटिंग करत होता. आणि असं बऱ्याच ठिकाणी आढळून आल्यानंतर आता हे सगळं इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणि तुमचं चेकिंग केलं जातं प्रत्येक खेळाडूचं, जसं आपलं एअरपोर्ट वरती वगैरे चेकिंग केलं जातं, तर त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीची मशीनरी वापरून चेकिंग केलं जातं. आणि तुम्हाला तुमचं कुठली गोष्ट आत नेला अलाउड नाही, म्हणजे खाण्याचं एखादं केळं वगैरे नेलं तर चालू शकतं, पण बाकीच्या गोष्टी स्त्रियांना छोटीशी पर्स अलाउड आहे, पण बाकी काही तुम्हाला आत घेऊन जायला मनाईये. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या कुणाशी बोलायचं नसतं. असे त्यांनी जाचक नियम केलेत, पण ते आता आजच्या युगात आवश्यक झालेत. पूर्वी अशा काही गोष्टी असायच्या नाहीत की एवढं चिटिंग तर प्रमाणी नव्हतं.
1: आता पूर्वीच्या तुलनेमध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी पुस्तकं होती आणि आता सगळ्यांच्या हातात लॅपटॉप दिसतो. पूर्वी तुम्हाला खूप पुस्तकं न्यावी लागायची, पण आता तो एक लॅपटॉप नेला तरी काम भागतं. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: ऍक्च्युली जसं मी तुम्हाला सांगितलं की आता पूर्वी आमची बॅग भर पुस्तकच असायची, आज आम्ही लॅपटॉप घेऊन जातो, त्याच्यात करोडो गेम असतात, पण फक्त त्याच्यामुळं तुमच्याकडे लॅपटॉप आहे आणि तुमच्याकडे गेम्स आहेत म्हणून काही तुम्हाला चांगला तुमचा खेळ उंचावता येईल असं नाही. तर तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. ते जे गेम्स आहेत ते तुमचे उपयोगी गेम, तुम्ही जे ओपनिंग खेळता त्याचे गेम्स, त्यांचा तुम्हाला अभ्यास करायला लागतो. त्यातून निवडक गेम्स जे आहेत चांगल्या लोकांनी खेळलेले, त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं अनुमान काढायला लागतं की मला हे सुटेबल आहे, मी अशा पद्धतीने खेळू शकते. ही सुविधा झाली की आम्ही फक्त एक लॅपटॉप घेऊन जाऊ शकतो, पण तुम्हाला करायला लागणारे कष्ट काही कमी झाले असं मी म्हणताय. आणि आमच्या वेळेचे कष्ट वेगळ्या प्रकारचे होते आणि आता खूप जास्त प्रमाणात डेटा अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त वेळ द्यायला लागतो त्यातून सगळ्या गेम मधून तुम्हाला आवश्यक गेम निवडायला. आणि पूर्वीच्या तुलनेत अजून एक म्हणजे पूर्वी चेस प्लेईंग एज, म्हणजे तुम्ही एक चांगला खेळाडू बनायचं वय जे होतं ते खूप जास्त होतं. साधारणपणे 22-23 वर्षी तुम्ही एक चांगला खेळाडू, परिपक्व खेळाडू बनवू शकत होतात, पण आज हे वय खूप कमी झालेलं आहे. कारण पूर्वीच्या तुलनेमध्ये आज मुलं पाचव्या

0: खेळायला शिकतात आणि पाचव्या सहाव्या वर्षी खेळायला शिकून फक्त खेळायला शिकतातच असं नाही तर ते ट्रेनिंग घेतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला नियमितपणे स्पर्धात खेळतात. स्पर्धात खेळल्यानंतर एखादा गेम चांगला झाला किंवा नाही त्या गेमचं ते अनालिसिस करतात आणि त्यातून काहीतरी बोध घेतात आणि अशा पद्धतीने ते जवळजवळ 8-10 वर्ष बुद्धिबळासाठी पूर्ण त्याग बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करून वाहून घेतात तेव्हा ते 14-15 वर्ष एक चांगले खेळाडू बनतात. आता आपलेच खेळाडू बघा ना की गोकेश लोमाराजू गोकेश जो आता वर्ल्ड चॅम्पियन आहे त्यानं 20 वर्षाच्या आधी 18 वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून एक मोठा विक्रम केला. प्रज्ञानंदा अर्जुन इरगेसी आपल्याकडे खेळाडूंची रांग आहे पण ही मुलं एका दिवसात तयार झालेली नाही ती 5-6 वर्षापासून खेळतात.
1: खरंय मुळात कुठलाही खेळ खेळण्यासाठी मार्गदर्शन चांगलं लाभणं गरजेचं असतं. तसंच या बुद्धिबळाच्या खेळात सुद्धा मार्गदर्शन योग्य मिळणं किंवा समोरचे आपल्याला लाभलेले गुरु काय सांगतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: एक तर तुम्हाला उत्तम मार्गदर्शक मिळण्याची आवश्यकता आहे म्हणजे जो तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करेल की तुमच्या खेळातल्या खाचाखोचा समजून कुठं तुम्ही चुकताय तुमचे काय वीकनेसेस आहेत तुमचे काय स्ट्रेंथ्स आहेत त्या प्रमाणात तुम्हाला जर मार्गदर्शन केलं त्यानंतर फक्त मार्गदर्शनच नाही तर त्याचबरोबर त्या खेळाडू जो कोणी विद्यार्थी असतो किंवा खेळाडू असतो त्याला स्पर्धा खेळण्याकरता पाठवून देणं किंवा त्याला स्पर्धा खेळायला भाग पाडणं हे एक महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही ज्ञान मिळवलं म्हणजे सगळं नाही तर त्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग करता येतो की नाही आणि बुद्धिबळासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला बोर्डवरती येणारा स्ट्रेस तुम्हाला टाइम मॅनेजमेंट या गोष्टी सगळ्या तुम्हाला हँडल करता येतात की नाही हे स्पर्धा खेळल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळं ज्ञान मिळवल्यानंतर तुम्ही स्पर्धा खेळणार आणि स्पर्धा झाल्यानंतर त्या स्पर्धेत तुम्ही जे गेम खेळलाय त्यांचं अनालिसिस करणं योग्य पद्धतीनं या तुमच्या यशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या पायऱ्या आहेत आणि स्वतःचा स्वतः पण अभ्यास करणं म्हणजे मार्गदर्शक असणं आवश्यक आहे पण फक्त मार्गदर्शकावर अवलंबून न राहता त्याच्यापाशी इतकी उत्सुकता पाहिजे की त्यांनी स्वतः खूप अभ्यास करायची तयारी ठेवली पाहिजे. स्वतः अभ्यास करून गुरुला त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत मार्गदर्शकाला की बाबा काय हे का असं होतंय ते का होतंय ती उत्सुकता असण्याची आवश्यकता आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा योग्य संगम होतो तेव्हा एक चांगला खेळाडू बनू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. भाग्यश्रीताई तुम्ही स्वतः आणि प्रवीण टिपसे सर दोघे जण एकाच क्षेत्रामध्ये आहात तर कसा फायदा होतो आता तुम्ही एकमेकांशी कसं तुमचं बोलणं होतं एक कोच एक्सपर्ट म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: ऍक्च्युली आम्ही दोघेही खेळाडू असल्याकारणाने आम्ही एकमेकांच्या गरजा समजू शकतो नंतर जेव्हा आम्ही मुख्य म्हणजे चर्चा करू शकतो कारण तेही बुद्धिबळ खेळतात मी बुद्धिबळ खेळतात तर आम्ही चर्चा करतो अनालिसिस करतो आणि त्याचा एक जेव्हा आम्ही अगदी ऍक्टिव्हली खेळायचो तर खूपच फायदा व्हायचा आणि स्पर्धांना आम्ही एकत्र जाऊ शकायचो त्यामुळं तुम्हाला आपण घरी नाहीये याची बऱ्याच वेळा यू मिस युअर होम तसं व्हायचं नाही आणि एकमेकांना सपोर्ट आणि एनकरेजमेंट करू शकायचो सल्ले देऊ शकायचो आणि कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. कित्येकदा काय होतं की तुम्हाला क्रिटिक पण बनायला लागतं जर एखादा जर खराब खेळला तर तुम्हाला काही वेळेला टीका करून का होईना सांगायला लागतं पण ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एकमेकाला सांगू शकलो समजू शकलो आणि याचा आमच्या दोघांच्याही खेळाकरता फायदा झाला असं मला वाटतं.
1: अरे वा खेळ म्हटला की त्याच्यातल्या प्रतिस्पर्ध्याची चाल समजून घेणं गरजेचं असतं आपली पुढची खेळी कशी चालणार आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल या बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये किंवा बुद्धिबळ खेळ खेळण्यासाठी आता जी तरुण मंडळी पुढे येऊ पाहत आहेत त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: बऱ्याच पालकांना वाटतं की बुद्धिबळ खेळण्याकरता सगळा वेळ द्यायची आवश्यकता आहे आणि मग कित्येकदा म्हणजे साऊथ मध्ये मुलं शैक्षणिक क्षेत्रापासून म्हणजे वर्षात एकदाच फक्त परीक्षा द्यायला जातात आणि बाकीच्या वेळेला या खेळावरतीच त्यांचं लक्ष असतं तर तसं न करता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची योग्य सांगड घालता आली पाहिजे म्हणजे अभ्यास कारण अभ्यास हा फक्त तुमचा काही अकॅडमिक इंटरेस्ट साठी नाही त्याच्यामध्ये तुमची सोशल डेव्हलपमेंट पण होत असते तर अभ्यास आणि खेळ याचा योग्य सांगड घालणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त मिळतील त्या स्पर्धा खेळून त्यातून बोध घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि नक्कीच हा खेळ सगळ्यांनी शिकला तर पाहिजेच आणि जमलं तर त्याचा नियमित सराव केला तर त्यांना मी जसे बुद्धिबळाचे फायदे सांगितले त्याचे तसे फायदे त्यांना मिळू शकतील असं मला वाटतं.
1: नक्कीच. तेव्हा भाग्यश्रीताई आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि बुद्धिबळ या खेळाविषयी खूप छान पद्धतीनं सगळ्या श्रोत्यांना उलगडून सांगितलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: मला पण इकडे येऊन बोलायची संधी मिळाली आणि या खेळाविषयी लोकांच्या जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आकाशवाणीचे आभार मानते.
1: श्रोते हो, बुद्धिबळ हा असा खेळ जो खेळत असताना मनाची एकाग्रता आणि बुद्धीचा वापर या दोहोंची सांगड घालत व्यक्तिमत्व विकास होत जातो. आजकाल अनेक पालक आपल्या मुलांना आवर्जून चेसच्या क्लासला घालतात. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू गुकेश प्रज्ञानंद हे यूथ आयकॉन बनले आहेत. बुद्धिबळ हा खेळ ज्या पटावर खेळला जातो तो काळ्या पांढऱ्या चौकटींचा पट आणि खेळातील प्यादे

श्रोतेहो, बुद्धिबळ हा असा खेळ जो खेळत असताना मनाची एकाग्रता आणि बुद्धीचा वापर या दोहोंची सांगड घालत व्यक्तिमत्व विकास होत जातो. आजकाल अनेक पालक आपल्या मुलांना आवर्जून चेसच्या क्लासला घालतात. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू गुकेश प्रज्ञानंद हे यूथ आयकॉन बनले आहेत. बुद्धिबळ हा खेळ ज्या पटावर खेळला जातो तो काळ्या पांढऱ्या चौकटींचा पट आणि खेळातील प्यादे या सर्वांशी मुलांची दोस्ती होत जाते. प्रत्येक वयोगटाला हा खेळ भुरळ पाडत जातो. श्रोते हो, आत्ताच आपल्याला बुद्धिबळ या खेळाविषयी महिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मास्टर भाग्यश्री ठिपसे यांनी खूपच सुंदर माहिती सांगितली. त्यांची मुलाखत घेतली होती मधुलिका नेरूरकर यांनी.

रसिका हो, मनुष्याला जसा शरीराचा व्यायाम गरजेचा तसाच मनाचाही व्यायाम तितकाच महत्त्वाचा. मनाच्या नियमित व्यायामाने कदाचित विस्मरणाच्या आजाराची शक्यता कमी होऊ शकते. तर अशा या स्मृतींना जपणे, सुडोकू, शब्दकोडे, बुद्धिबळ किंवा स्मरणशक्तीसारखे असे खेळ खेळणे हे उत्तम पर्याय आपल्यापुढे आहेतच. तर अशा या स्मृतीवर्धन मालिकेचा पहिला भाग आज आपणासमोर आम्ही घेऊन आलो आहोत. पहिल्या भागात अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्मृतीवर्धन या चार भागांच्या मालिकांपैकी पहिला भाग, अलकनंदा पाध्ये यांची घेतलेली मुलाखत नेहा खरे यांनी.

श्रोत्यांनो नमस्कार. सुदृढ मन सर्वांसाठी असं घोषवाक्य घेऊन इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ही 1990 सालापासून ठाण्यात, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रभर खरं तर कार्यरत आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि डॉक्टर शुभा थत्ते यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली अशी ही संस्था. याखेरीज आरईबीटीचा अभ्यासक्रम आणि इतरही वेगवेगळे मानसिक आरोग्याशी निगडीत असे काही अभ्यासक्रम तिथे शिकवले जात असत, मुख्यतः मुंबई, पुणे.

0: आणि नाशिकमध्ये आय पी एचचे वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. मैत्र ही हेल्पलाईनसुद्धा संस्थेमार्फत चालवली जात असे आणि याखेरीज मानसिक आरोग्याशी संबंधित, मनोविकासाशी संबंधित वेगवेगळे अभ्यासक्रम हे संस्थेमार्फत चालवले जातात. या कार्याशी अगदी जवळून परिचय झालेला आणि आधी हे सगळं शिकून घेऊन नंतर त्या संस्थेशी जोडल्या गेलेल्या अशा अलकनंदा पाध्ये आज आपल्याकडे आलेल्या आहेत. अलकनंदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आय पी एचचा सप्तसोपान प्रकल्प याविषयी आम्ही खरं तर यापूर्वी डॉक्टर शुभा थत्ते यांच्याकडून माहिती घेतली होती आणि या सप्तसोपानच्या अंतर्गतच मला वाटतं स्मृतीवर्धन हा जो प्रकल्प आहे त्याच्याशी तुम्ही संलग्न आहात आणि खूप नाविन्यपूर्ण असे उपक्रम तुम्ही राबवत असता, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या सुरू असतात या संकल्पनेअंतर्गत. तर स्मृतीवर्धन म्हणजे काय त्याविषयी थोडी माहिती द्या.
1: आपला देश हा सध्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातोय. याची लोकसंख्या साधारण 144 कोटीच्या आसपास आहे आणि त्यातही वृद्धांची म्हणजे 60 आणि त्याच्यावरच्या वयाच्या व्यक्तींची संख्या जवळपास 13 ते 14 कोटींच्या आसपास आहे. आता औषध क्षेत्रातल्या वेगवेगळ्या शोधांमुळे माणसाचं आयुर्मान वाढलंय, पण ते वाढलेलं आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे ना. आता कौटुंबिक जबाबदाऱ्यातून मुक्त झालेल्या आणि आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्वावलंबी असणाऱ्या कुठल्याही वृद्धाला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर आता आपण विचारलं की बाबा तुमची आता इच्छा काय आहे याच्या पुढे, तर मला खात्री आहे की कोणीही आता प्रमोशन, चांगली नोकरी किंवा घर किंवा असलं काहीच मागणार नाही. तर ते सांगतील की मला शेवटच्या श्वासापर्यंत कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये.
0: अगदी खरे.
1: तर त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत स्वावलंबी राहायचं असेल तर आपल्या शरीराने किमान धडधाकट राहणं हे गरजेचंच आहे ना. आणि त्यासाठी आपल्यापैकी बरेच जण शरीराची योग्य ती काळजी सुद्धा घेत असतात, जसं की नियमित व्यायाम करणं, संतुलित आहार, योग साधना वगैरे वगैरे करतच असतात. पण मेंदूच्या आरोग्यासाठी आपण काही खास प्रयत्न करतो का? नसला तर मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे.
0: अच्छा.
1: कारण मेंदू हा सुद्धा आपल्या शरीराचाच भाग आहे ना, आणि बाकीच्या अवयवांप्रमाणे उतार वयात तो सुद्धा थकतच जातो. म्हणजे बघा हा, की आता आपल्या कानाची श्रवण शक्ती क्षीण झाली तर आपण त्यावर लगेच श्रवण यंत्राचा मार्ग शोधून काढलाय. अधूदृष्टीबद्दल तर आजकाल बोलायलाच नको. 5 वर्षाच्या नातवापासून 85 वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्रास सगळीकडे चष्म्याचा वापर होताना दिसतोय. तिथे चष्मा मिळतो, दातांनी साथ सोडली तर आजकाल इम्प्लांट तरी करतात, नाही तर कवळी आहेच की
0: हो ना.
1: त्याच्या खाली जर विचार केला तर आपली मान, तर मानेच्या किंवा व्हर्टिगोच्या समस्यांसाठी मानेला पट्टा किंवा कॉलर आहे. आणि हृदय रोगासाठी बायपास किंवा किमान अँजिओप्लास्टीचे पर्याय आहेत. त्याच्या पुढे आणखीन विचार केला तर कंबरदुखीसाठी कमरेला सपोर्ट करायला आपल्याकडे कंबरपट्टा असतो. त्याच्या खाली आणखीन गुडघ्यांपर्यंत गेला तर नी रिप्लेसमेंटचे पर्याय आहेत. थोडक्यात काय तर शरीरातल्या कुठल्याही अवयवांपर्यंत आपल्याकडे काही समस्या निर्माण झाली तर काहीतरी पर्याय शोधता येतात. पण मला सांगा मेंदूसाठी काय, अर्थात इथे मी गंभीर आजारांबद्दल आपण सांगत नाहीये हा, पण वाढत्या वयानुसार आपले हात पाय ज्याप्रमाणे थकताय तसं मेंदूही थकलेलाच असतो ना. आता मेंदूतल्या पेशींची संख्या, त्यांना होणारा रक्त पुरवठा, नंतर त्यांचा आपापसातला संवाद म्हणजे कोऑर्डिनेशन, या सगळ्यावर सुद्धा वाढत्या वयाचा परिणाम होतच असतो. की त्यांनी काय होतं तर आपल्या स्मरणशक्तीची धार हळूहळू बोथट होत जाते.
0: म्हणजे हल्ली आता डिमेन्शियाचे, विस्मरणाचे रुग्ण वाढत आहेत.
1: हो हो ना.
0: आणि जरा ही समस्या सुद्धा थोडी अलीकडच्या वयात यायला लागली.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर त्याबद्दल म्हणजे असं बघा हा, की आता तुम्ही म्हणालात तसं याच्यावरनं सांगते. आपल्याला कुठेतरी रस्त्यात एखादी व्यक्ती भेटते, आपण तिच्याशी छान गप्पा मारतो, घरी येऊन आपण कोणाला सांगायला जातो तर त्यांचं नावच आपल्याला त्या क्षणी आठवत नाही कोण बरं, असा जो प्रकार असतो. आणि आणखीन तुम्हाला माहिती असेल की आपल्या स्त्रियांच्या बाबतीत तर हमखास होणारी गोष्ट म्हणजे की आपण ओट्यापासून फ्रीजपर्यंत जातो आणि फ्रीज उघडताना आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्याला फ्रीजमधनं नक्की काय काढायचं, आपण कशाला आलो होतो इथे. हा बहुतेक सगळ्यांची अडचण असते. आता अर्थात ही झाली वानगी दाखल, दोन उदाहरणं मी सांगितली. पण तुम्ही आता जे म्हणाला डिमेन्शिया, तर हा काही डिमेन्शियाचा प्रकार नाही बरं का, म्हणजे घाबरायचं कारण नाही. तसं अशी एखादी जर बाब सोडली तर तुम्ही एरवीचे दैनंदिन व्यवहार अगदी व्यवस्थितच करत आहात,

0: त्यामुळे या असल्या प्रकारच्या विस्मरणाला आपण ढोबळ मानाने सर्वसाधारण विस्मरण असं म्हणू शकतो. आणि ते कोणाच्याही बाबतीत होतं. हं, पण समजा हां, तर की एकच प्रश्न मी तुम्हाला विचारला, तुम्ही मला त्याचं उत्तर दिलंय, परत 5 मिनिटांनी मी तोच प्रश्न तुम्हाला विचारते, आणि परत हे वारंवार जर मी करत असेल किंवा थोड्या वेळापूर्वी घडलेली काहीतरी गोष्ट मला आठवतच नाहीये, किंवा माझ्या विचारात सतत काहीतरी उलटसुलट गोंधळ होत आहे, आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आसपासच्या लोकांना, तुमच्या कुटुंबियांना तुमच्या स्मरणशक्तीबद्दल जर का शंका वाटायला लागली, तर तो मात्र सर्वसाधारण विस्मरणाचा प्रकार नाही, तर तो गंभीर असू शकतो. मेंदूच्या क्षमता हळूहळू कमी होत जाणाऱ्या आजाराला डिमेन्शिया म्हटलं जातं. कोणावरही वेळ अशी नकोच यायला, पण त्यामुळे मात्र येणारं परावलंबन हे अटळच असतं. तर त्यासाठी आता शारीरिक व्यायामाबरोबर मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवण्यासाठी नियमित प्रयत्न झालेच पाहिजेत. म्हणून आजकाल बघा की शारीरिक व्यायामासाठी जिममध्ये जातात, व्यायाम करून घेतले जातात. त्याचप्रमाणे माझ्या या स्मृतिवर्धन सत्रामध्ये मेंदूसाठी आवर्जून वेगवेगळे प्रयोग किंवा व्यवसाय घेतले जातात.
1: वा, तुम्ही खरोखरच या एका वेगळ्या समस्येकडे लक्ष वेधलेलं आहे. म्हणजे गंभीर विस्मरणापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये यासाठी मेंदू करता व्यायाम, बौद्धिक खाद्य ज्याला म्हणतो अशा प्रकारचं, पण ते सुद्धा परीक्षा न वाटता सहज सोपं व्हावं अशा प्रकारचा उपक्रम या सप्तसोपान अंतर्गत स्मृतिवर्धन या नावाने राबवला जातो. अलकनंदा ताई, तुम्ही आत्ताही छान पार्श्वभूमी सांगितलीत ह्या स्मृतिवर्धन उपक्रमाची, पण याची सुरुवात कधीपासून केली?
0: याची सुरुवात सांगायची तर आपल्याला करोना काळात जायला लागेल. त्या काळच्या नुसत्या आठवणींनी सुद्धा अजूनही आपल्या अंगावर शहरे येतात.
1: खरे,
0: अक्षरशः अवघ्या जगाला पडलेलं ते एक दुःस्वप्न असं होतं, नाही का? तर आजूबाजूच्या दुर्दैवी घटना बघून किंवा अज्ञात भयाच्या आशंकेने आणि त्यात पुन्हा विलगीकरण असलं तर माणसं मानसिकदृष्ट्या खूप खचली होती. मग बाहेरच्या जगाशी तेव्हा संपर्काचं साधन काय होतं? फक्त टीव्ही आणि हातातला मोबाईल आणि त्यावरचं व्हॉट्सअप.
1: रेडिओ सुद्धा होता आमचा.
0: हो, रेडिओ सुद्धा होता आणि त्यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे, ते मान्य करायलाच लागेल. पण त्यावरून या व्हॉट्सअप आणि ह्याच्यावरनं बऱ्याचदा खऱ्या खोट्या बातम्यांचा सुकाळ असायचा, जेणेकरून मन आणखीनच सैरभैर व्हायची शक्यता. पण अशा वेळेला त्याच व्हॉट्सअपचा वापर करून लोकांना काहीतरी सकारात्मक उद्योगात गुंतवायची कल्पना पुण्याच्या अत्यंत कल्पक आणि हरहुन्नरी अशा वर्षा राजहंस, सुमेधा लेले आणि त्यांची सहकारी मीरा कुलकर्णी यांनी चालू केला. त्यांची कल्पना अशी की त्यांनी एक व्हॉट्सअप मेमरी ग्रुप तयार केला आणि त्याच्या माध्यमातून त्या ग्रुपमधल्या सदस्यांना त्या दर आठवड्याला भाषा, सामान्य ज्ञान, गणित, काहीतरी कोडी असे अनेक विषयांवरचे प्रश्न सोडवायला द्यायच्या आणि पुढच्या आठवड्यात त्या सदस्यांकडनं उत्तरं मागवायच्या. आता बुद्धीला चालना देणाऱ्या आणि मनाला गुंतवून ठेवणाऱ्या त्या उपक्रमाची मी सुद्धा सदस्य झाले बरं का. करोनामुळे आलेला मानसिक ताण कमी करायचं श्रेय या मेमरी ग्रुपला अर्थातच द्यायला लागेल आणि त्यांच्या संस्थापकांना. आज तर आता त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी त्या व्हॉट्सअप मेमरी ग्रुपचं तर आता महाकाय वृक्षात रूपांतर झालंय, म्हणजे मेगा मेमरी क्लब मध्ये बरं का.
1: अरे वा.
0: मग हळूहळू करोनाचं सावट निवळायला लागलं. तोपर्यंत ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या. तर वर्षा राजहंसनी एकदा असं सांगितलं की हा फक्त व्हॉट्सअप ग्रुप न राहता ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष असे व्यवसाय घ्यायला सुरुवात करा.
1: अच्छा.
0: तर आणि त्यासाठी सहकार्य करायची तयारी सुद्धा दाखवली. आता त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर आलं आमच्या ठाण्यातलं हे ज्येष्ठांसाठीचं सप्तसोपान केंद्र. आता सप्तसोपान म्हणजे नक्की काय, तर त्याचीही सुरुवात अशी आहे की माझ्या गुरु, मेंटॉर, सुप्रसिद्ध ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉक्टर शुभा थत्ते यांनी काही वर्षापूर्वी सेज म्हणजे सॅटिस्फाईड एजिंग या उपक्रमाअंतर्गत निवृत्तीनंतर ज्येष्ठ मंडळी आपला वेळ कसा घालवतात याचा सर्व्हे केला होता आणि त्यातून ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, आपला जो वेळ मिळालेला आहे त्याचा काहीतरी एंगेज ठेवणं मेंदूला,

0: हा त्यांचा हेतू होता. तर घरात अशा वृद्धांनी एकटेपणाने एकलकोंडेपणाने न बसता काहीतरी कशात तरी कार्यरत असणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते, नाही का? तर त्यामुळे त्या दृष्टीने स्वतः डॉक्टर थत्ते आणि अलीकडेच दिवंगत झालेले सुप्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPHच्या अंतर्गत January 2018 ठाण्यात खास ज्येष्ठांसाठी मन मेंदू आरोग्य संवर्धन केंद्र म्हणजेच हा सप्तसोपान नावाचा प्रकल्प चालू केला होता, जिथे एखादी नवीन भाषा शिकवली जाते किंवा चित्रकला, ओरिगामी, संगीत, इतकंच काय छोट्या छोट्या स्टेप्सनी नृत्य सुद्धा,
1: अरे वा,
0: अशी अनेक सत्र घेतली जातात. तर माझ्या मनात असा विचार आला की हा जो आपण व्हॉट्सअप मेमरीचा जो व्यवसाय प्रकार करतोय आपण तो आपण इथे करून बघायला काय हरकत आहे. म्हणून मी त्या दृष्टीने थत्ते मॅडमशी बोलले आणि त्यांच्या संमतीनंतर साधारण 5 वर्षापूर्वी मी तिथे ही सत्र घ्यायला सुरुवात केली. पण तत्पूर्वी त्याचं बारसं केलं बरं का, आणि त्याचं नाव ठेवलं स्मृतीवर्धन. मग हसत खेळत त्या स्मृतीवर्धनच्या सत्राद्वारे मग मी उपस्थित ज्येष्ठांच्या मेंदूला सक्रिय कसं ठेवता येईल अशा दृष्टीने विचार करायला सुरुवात केली.
1: तर अलकनंदाताई, तुम्ही आत्ता ह्या स्मृतीवर्धन ह्याचं नामकरण कसं झालं त्याविषयी आम्हाला सांगितलं आणि त्यामागची मूळ कल्पना काय होती हेही लक्षात आलं. तुम्ही सुचवलेल्या या नव्या उपक्रमासाठी डॉक्टर शुभा थत्ते आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी निश्चितच तुम्हाला चांगला पाठिंबा दिला आणि त्यानंतर या कामात खूप चांगली प्रगती झाली. या सगळ्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये अलकनंदा पाध्ये यांच्याशी बोलणार आहोत. आधी इथेच थांबूया. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला मेंदूसाठीच्या व्यायामाची माहिती देणाऱ्या स्मृतीवर्धन या 4 भागांच्या मालिकेतील पहिला भाग. या भागात अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत घेतली होती नेहा खरे.

मैत्रिणींनो, आज सादर झालेल्या कार्यक्रमांच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे आणि त्यांच्यासोबत माझ्या सहकारी अक्षया, मधुलिका, चेतना आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. आपला दिवस सुंदर जाऊ.

मंडळी, आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलाय आणि त्याचं नाव आहे इफ सॉंग्स कुड टेल अ स्टोरीज लाईफ मोमेंट्स लिंक टू सॉंग्स. म्हणजेच जर गाणी बोलली असती तर ती आपल्याबद्दल काय बरं म्हणाली असती. हा म्हणजे ऐकायला थोडासा कल्पनारम्य आहे पण खरं तर त्यामागे आपल्या आयुष्याचा एक अतिशय सुंदर आणि भावनिक पैलू दडलेला आहे. कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा क्षण, प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना कुठल्या ना कुठल्या गाण्याशी जोडलेली असते.

मंडळी, आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलाय आणि त्याचं नाव आहे इफ सॉंग्स कुड टेल अ स्टोरीज लाईफ मोमेंट्स लिंक टू सॉंग्स. म्हणजेच जर गाणी बोलली असती तर ती आपल्याबद्दल काय बरं म्हणाली असती. हा म्हणजे ऐकायला थोडासा कल्पनारम्य आहे पण खरं तर त्यामागे आपल्या आयुष्याचा एक अतिशय सुंदर आणि भावनिक पैलू दडलेला आहे. कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा क्षण, प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना कुठल्या ना कुठल्या गाण्याशी जोडलेली असते. म्हणजे बघा ना, आपण ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणापासून आपल्या आयुष्यात संगीताचं अस्तित्व सुरू होतं. आईनं गायलेल्या अंगाई गीतापासून सुरू झालेला हा प्रवास, त्या अंगाईमध्ये असलेली माया, सुरक्षितता आणि प्रेम कोणत्याही आधुनिक गाण्यात सापडणार नाही. हळूहळू आपण मोठं होत जातो, शाळेत जातो आणि गाणी आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. शाळेतली प्रार्थना, वार्षिक स्नेहसंमेलनातली गाणी, मित्रांसोबत गायलेला कोरस, या सगळ्याच आठवणी गाण्यांशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्यावेळी गाणी ही फक्त मज्जा आणि आनंदाचं साधन असतात, पण जसं वय वाढत जातं तसा गाण्याचा अर्थही बदलत जातो. मित्रांनो, कॉलेजच्या काळात गाणी आपल्या भावनांचं प्रतिबिंब बनतात. पहिलं प्रेम, पहिली भेट, कोणावर तरी नकळत झालेलं आकर्षण, या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गाण्यांचा आधार घेतो. एखादं गाणं ऐकलं की त्या व्यक्तीची आठवण येते, त्या क्षणांची पुनरावृत्ती होते आणि आपल्याला जाणवतं की हे गाणं जणू आपल्या मनातलं सगळं काही सांगतंय. पण या काळात हार्टब्रेकही अनुभवायला मिळतो आणि तेव्हा काही गाणी आपलं सांत्वनही करतात. ती गाणी आपल्याला समजून घेतात, आपल्याला मनमोकळेपणाने रडू देतात आणि हळूहळू आपल्याला सावरतातही.

मंडळी, आयुष्य पुढे सरकतं आणि आपण आपल्या करिअरकडे, आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करू लागतो. या टप्प्यावर गाणी आपल्यासाठी प्रेरणेचं स्रोत बनतात. जेव्हा आपण थकतो, निराश असतो किंवा स्वतःवर शंका घेतो, तेव्हा एखादं प्रेरणादायी गाणं आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. त्या गाण्यांमधले शब्द, त्यातली ऊर्जा आणि त्यातला संदेश आपल्याला सांगतो की आपण हार मानता का मने. अशा वेळी गाणी ही फक्त मनोरंजनाचं साधन राहत नाहीत, तर ती आपली साथीदार बनतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात गाण्यांचा वापरही बदललाय. प्रत्येक मूडसाठी वेगळी प्लेलिस्ट तयार असते. वर्कआउटसाठी एनर्जेटिक सॉंग्स, अभ्यासासाठी शांत आणि लयबद्ध गाणी, प्रवासासाठी रिलॅक्सिंग ट्रॅक्स आणि पार्टीसाठी धमाल बीट्स. आपल्या प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी गाणी आपल्यासोबत असतात. यामुळे गाणी आणि आपलं आयुष्य यांच्यात एक सुंदर सिंक्रनायझेशन तयार झालंय. आपण ज्या मूडमध्ये असतो त्यानुसार गाणी निवडतो आणि कधी कधी गाणी आपल्या मूडला बदलून टाकतात. पण या सगळ्यातही काही गाणी मात्र अशी असतात जी आपण जाणीवपूर्वक टाळतो, कारण ती गाणी आपल्याला एखाद्या खास व्यक्तीची, एखाद्या वेदनादायक प्रसंगाची किंवा एखाद्या हरवलेल्या नात्याची आठवण करून देतात. त्या गाण्यांमध्ये इतक्या भावना साठलेल्या असतात की त्यांना ऐकणं म्हणजे पुन्हा सगळ्या आठवणी जाग्या करण्यासारखं असतं. पण हळूहळू वेळ जसा पुढे जातो तसा त्या गाण्यांचा अर्थही बदलतो. जे गाणं कधी काळी वेदना देत होतं तेच कधी कधी आपल्याला बळ देऊन जातं. ते आपल्याला शिकवतं की आपण किती पुढे आलो आहोत आणि घडून गेलेल्या प्रसंगातून बरंच काही शिकलोय.

मंडळी, गाणी ही फक्त वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित नसतात, ती आपल्याला इतरांशी जोडतात. एकच गाणं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या कथा सांगतं. एखाद्या गाण्यामुळे अनोळखी लोक एकत्र येतात, त्यांच्या भावना शेअर करतात आणि एकमेकांशी एक अदृश्य नातं तयार होतं. संगीतामध्ये हीच ताकद आहे. ते भाषा, वय, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतं. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगात ट्रेंडिंग ऑडिओज, व्हिडिओज यांचा प्रभाव वाढला असला तरीही एक चांगलं अर्थपूर्ण गाणं अजूनही आपल्या मनाला स्पर्श करतं. त्या गाण्यांमधले शब्द आपल्याला विचार करायला लावतात, प्रेरणा देतात आणि कधी कधी आपल्याला स्वतःशीच भेटवतातही. म्हणूनच गाणी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून

ही आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, जर गाणी खरोखरच बोलू शकली असती तर ती कदाचित आपल्या आयुष्याची कहाणी सांगू लागली असती. त्यांनी आपल्या आनंदाचे क्षण, आपल्या संघर्षांचे प्रसंग, आपल्या प्रेमाच्या आठवणी आणि आपल्या स्वप्नांची कहाणी जगासमोर मांडली असती. गाण्यांनी आपल्याला सांगितलं असतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत, किती प्रेम करू शकतो आणि काहीही झालं तरी आपल्याला जे हवंय ते साध्य करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं गाणं ऐकाल तेव्हा फक्त त्याची धून ऐकू नका, तर त्यामागची भावना, त्यामागची कथा आणि त्यात दडलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी आपलं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्लेलिस्ट आहे. काही गाणी सतत रिपीटवर असतात, काही गाणी आपण नकळत स्किप करतो आणि काही गाणी आपल्या मनात कायमची घर करून राहतात. पण प्रत्येक गाणं आपल्या आयुष्याच्या कहाणीचा एक भाग असतं आणि म्हणूनच जर गाण्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी आपल्या आयुष्याचं सर्वात सुंदर वर्णन केलं असतं. मित्रांनो, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन. आणि वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर विरुळ गावाजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गदारोळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 12:30 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. नंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. नंतरही गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज 2 वाजता सुरू झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे मध्ये मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल तसंच कतारचे माजी आमिर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयात आपला स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील रोठा इथं 12 वर्षीय बालिकेवर अत्याचार आणि खून प्रकरणाची सुनावणी जलदगती अर्थात फास्टट्रॅक न्यायालयात व्हावी, तसंच या खटल्यासाठी विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत विधी आणि न्याय विभागाच्या सचिवांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. यापूर्वी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक SIT नियुक्त करण्याचे तसंच दोषारोप पत्र लवकर दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले होते, त्यामुळे प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया वेगानं पार पडून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे. मराठी भाषा साहित्य आणि बोलींच्या जतन संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसंच राज्य मराठी विकास संस्थेच्या सर्व वैधानिक बैठकींचं वार्षिक वेळापत्रक आगाऊ निश्चित करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत त्यांनी मराठीच्या प्रचार प्रसार आणि संशोधनासाठी ठोस धोरणं राबवण्यावर भर दिला. बैठकीत पुस्तकांचं गाव, पेटी वाचनालय, झाडी बोली संवर्धन, तंजावर इथल्या मोडी लिपीत कागदपत्रांचं डिजिटायझेशन आणि लंडनमधील जागतिक मराठी केंद्राच्या कामाचा आढावा घेण्यात आला. महालेखाकार लेखा आणि हक्क 2 महाराष्ट्र नागपूर यांनी 2025-26 या वर्षाचे GPF भविष्य निर्वाह निधी वार्षिक विवरणपत्र सेवार्थ पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे. संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या खात्यातील माहिती, नाव, जन्मतारीख आणि मासिक अभिदानाची पडताळणी करून त्रुटी असल्यास तातडीनं दुरुस्त करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य नोंदणी आणि मुद्रांक विभागातील राजपत्रित आणि अराजपत्रित कर्मचारी संघटनांच्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनामुळे नागपूरसह राज्यातील अनेक नोंदणी कार्यालयांचं कामकाज ठप्प झालं. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाई, कार्यालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था, रिक्त पदं भरणं आणि अन्य प्रलंबित मागण्या तातडीनं पूर्ण करण्यासाठी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्या महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून त्यावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. राजधानी दिल्लीत सुरू असलेलं सोनम वांगचुक यांचं उपोषण दिल्ली पोलिसांनी उधळून लावल्याचा आरोप करत यवतमाळ इथं विद्यार्थी, विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी एक दिवसीय उपोषण आंदोलन केलं. यावेळी त्यांनी समाजसेवक वांगचुक यांच्या समर्थनार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शनं केली, तसंच बसस्थानक चौकात मानवी साखळी तयार करून वाहतूक रोखून धरण्यात आली. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान दिल्लीत सुरू असलेल्या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये देखील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला. आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं. नागपुरातही विविध संघटना आणि

0: आंदोलन केलं. आम्ही सारे भारतीय फोरमच्या बॅनरखाली संविधान चौक इथं धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिक आणि तरुण सहभागी झाले. यावेळी आंदोलकांनी सोनम वांगचुक यांच्याशी झालेल्या कथित वागणुकीचा निषेध नोंदवला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात मांडली. पुण्यातील मुद्रांक निरीक्षण मारहाण प्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असून फरार आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल असं त्यांनी सांगितलं. मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांनी संपावर जाऊ नये कारण त्याचा राज्याच्या महसुलावर परिणाम होईल असं आवाहन त्यांनी केलं. भाजपाच्या लेटरहेडचा वापर कोणत्याही अवैध व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी झाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. नीट परीक्षा प्रकरणावरून सुरू असलेलं आंदोलन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेलं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच नागपूर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1,400 कोटी रुपयांचा जिल्हा नियोजन समिती निधी मंजूर केल्याची माहिती देत हा निधी विविध विकास कामांसाठी वापरण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे गजर विठ्ठल नामाचा हा भक्तिमय गीतांचा कार्यक्रम 24 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलाय. राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र यांच्यासह अभिषेक मारोटकर ऋषिकेश करमरकर आणि मंजिरी वैद्य अय्यर भक्तिगीतांचं सादरीकरण करणार आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांवर आधारित विदर्भस्तरीय खासदार खंजिरी भजन स्पर्धेचं आयोजन 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान श्री संताजी सभागृह सक्करदरा इथं करण्यात आलंय. स्पर्धेची महाअंतिम फेरी 9 ऑगस्ट रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार असून विजेत्या संघाला 51,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी 21 ते 25 जुलै या कालावधीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सोले यांनी दिली. जूनमधील कमी पावसामुळे संथगतीनं सुरू झालेल्या खरीप पेरण्यांना जुलैच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे वेग आला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार अमरावती विभागात आतापर्यंत सुमारे 58% खरीप पेरणी पूर्ण झाली असून सोयाबीन कापूस तूर उडीद मूग मका आणि ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वेळेवर झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण समाधानकारक होत असून शेतकऱ्यांमध्ये आशावादाचं वातावरण आहे. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर विरूळ गावाजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 6 जण मृत्यू झाला. मृतांमध्ये कारमध्ये 4 प्रवासी तसंच ट्रकमधील चालक आणि क्लीनर यांचा समावेश आहे. कारमधले सर्व मृत हे वर्धा जिल्ह्यातल्या सालोड इथले रहिवासी होते. प्राथमिक माहितीनुसार भरधाव ट्रकनं कारला मागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. यापूर्वी समृद्धी महामार्गावर इथेनॉल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक एकेरी मार्गानं सुरू होती. अपघातानंतर परिस्थिती लक्षात घेऊन वर्धा पोलिसांनी काही काळ हा मार्ग टाळण्याचं आणि पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहन चालकांना केलं होतं. हवामान विभागानं विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील 3 तासांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान आज दुपारनंतर नागपुरात दमदार पावसानं हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटी राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. वर्धा तालुक्यातील रोठा इथं 12 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि खुनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिले फास्टट्रॅक कोर्टात सुनावणीचे निर्देश. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन आणि वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर विरूळ गावाजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ठळक बातम्या. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला. यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले. दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवाती

0: ला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता. देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं आहे असं ते म्हणाले.
1: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी

0: दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा।
1: कॉक्रोच जनता पार्टीच्या दोन सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली। पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता। यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं। त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचुक यांची सुटका आणि नीट यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे। त्यापूर्वी नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता। त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला। कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित बिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे। तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे। दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधी मंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं। मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली। दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली। या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचुक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं। वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती। या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या मागण्यांच्या समर्थनार्थ आज राज्यातही विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, आंदोलन करण्यात आलं। दरम्यान मुंबई पोलिसांनी 23 जुलै पासून 6 ऑगस्ट पर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत। या काळात मिरवणुका, ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक उपकरणांचा वापर, बँड पथकं आणि फटाके फोडायलाही बंदी घालण्यात आली आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात एकंदर 7 जणांचा मृत्यू झाला। वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाजवळ कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले। विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला। या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती। मुंबईच्या

बेस्ट बस दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर बसचा चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. वर्धा तालुक्यात रोठा इथं 12 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नेमणूकही होणार आहे. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघानं 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे, तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलो चाको यांनी रौप्य पदकं जिंकली आहेत. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी आज वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. त्यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि यांच्या नेतृत्वाखालच्या 3 सदस्यीय पीठानं सांगितलं. राज्य सरकारनं गंगाखेड, अमरावती आणि कटोल इथल्या 115 कोटी रुपयांच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधलं श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमधलं श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातल्या कटोल इथल्या श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसराच्या कामाचा यात समावेश आहे. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात मांडली. पुण्यातल्या मुद्रांक निरीक्षक मारहाण प्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असून फरार आरोपींनाही लवकर अटक केली जाईल असं त्यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकतंच 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकारतर्फे देण्यात येणारे चित्रपट क्षेत्रातील अतिशय मानाचे पुरस्कार मानले जातात. हे पुरस्कार द्यायला 1954 सालापासून प्रारंभ झाला. पहिल्या वर्षीच म्हणजेच 1954 साली श्यामची आई या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ मिळालं आणि मराठी चित्रपटसृष्टीने राष्ट्रीय पुरस्कारावर पहिल्या वर्षीच मोहर उमटवली. यंदाही मराठी चित्रपटांना

0: विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. याविषयी जाणून घेऊयात आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात. श्रोते हो, यंदाही 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आपल्या उत्कृष्ट कलाकृती, आशयघन कथा आणि दर्जेदार सादरीकरणाच्या बळावर मानाचा तुरा रोवला आहे. यंदा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, अहिल्यानगर इथल्या कलावंतांच्या हमसफर या मराठी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट, घरत गणपती या चित्रपटातील नवसाची गौराई माझी या गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा, स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकाचा, तसंच परत 41° मागावर या नॉन फीचर प्रकारात शिवपाल सिंग कांग यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रोते हो, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की 1942 बॅकड्रॉपवर कॉमेडी करणं हे चॅलेंज होतं. बोंबिलवाडीच्या लोकांनी हिटलरला हरवलं ही कल्पनाच प्रेक्षकांना आवडली. हा पुरस्कार मराठी सिनेमाच्या प्रयोगशीलतेचा विजय आहे. या चित्रपटाचे निर्माते भरत चितोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
1: विवेक फिल्म्स निर्मित मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी याला 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा सन्मान आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असला तरी त्याहून मोठी जबाबदारी पण आहे. हा पुरस्कार केवळ एका चित्रपटाचा व ठराविक व्यक्तीचा नाही तर तो या प्रवासात मनापासून सहभागी झालेला प्रत्येकाचा आहे. हमसे कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, गायक, गीतकार, नृत्यनिर्देशक, वेशभूषाकार, रंगभूषाकार, आमचे सर्व सहकारी, हितचिंतक आणि आमच्या या प्रवासावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. विवेक फिल्म्समध्ये आम्ही नेहमीच एक गोष्ट मानत आलो आहोत. चित्रपट हे केवळ मनोरंजन नसते, ते आपल्या संस्कृतीचे, आपल्या माणुसकीचे आणि आपल्या सामूहिक भावविश्वाचे प्रतिबिंब असते. हा राष्ट्रीय पुरस्कार त्या विचारांचा सम्मान आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या माननीय प्रेक्षकांनी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचाही मनपूर्वक ऋणी आहे. विवेक फिल्म्सची स्थापना करताना आम्ही एकच विचार मनाशी बाळगडला होता. चित्रपट हा केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या माणसांचा आणि आपल्या समाजाचा भावविश्वासा आरसा असतो. म्हणूनच आम्ही नेहमी अशा कथा निवडण्याचा प्रयत्न करतो ज्या प्रेक्षकांना मनोरंजन करतील. राष्ट्रीय पुरस्कार हा आमच्यासाठी शेवटचा टप्पा नाही, उलट अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा आहे. पुढेही विवेक फिल्म्सच्या माध्यमातून मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टीला अर्थपूर्ण, संवेदनशील आणि दर्जेदार चित्रपट देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न कायम राहील.
0: श्रोते हो, ज्येष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी योगेश देशपांडे यांची निवड झाली. योगेश देशपांडे यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं,
2: मला आनंद होतोय की नुकत्याच जाहीर झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मराठीकडे आलाय आणि तो मी लिहिलेल्या आपल्या मराठी सिनेमासाठी मिळालाय, याचा मला प्रचंड आनंद आहे, अभिमान आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट मी लिहिला, दिग्दर्शित केला, 2024 तो प्रदर्शित झाला आणि त्याची तयारी साधारण मी 2.5-3 वर्ष रिसर्च आणि स्क्रीन प्लेवर काम करत होतो. ज्येष्ठ संगीतकार श्रीधरजी फडके यांच्याशी सातत्यानं विचारत होतो, बोलत होतो, काही दाखले शोधून काढत होतो. बाबूजींच्या साधारण 60-70 वर्षांचा प्रवास मांडायचा होता आणि त्यासाठी लागणारा आवश्यक जो रिसर्च असतो सिनेमासाठी, म्हणून तो खूप प्रामाणिकपणे मी करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्यातनं फायनली एक दिवस असा आला की आता हे स्क्रिप्ट पूर्ण झालंय, ते फडके कुटुंबियांना सुद्धा आवडलंय, त्यांना मान्यता त्यांनी दिली आहे आणि कुठलीही अतिरिक्त क्रिएटिव्ह लिबर्टी वगैरे असं काहीही न ठेवता खूप छान पद्धतीनं ती बांधीव स्वरूपाची स्क्रिप्ट पूर्ण झाली. मग सुनील बर्वे असेल, मृण्मयी देशपांडे असेल, सागर तळाशीकर आहे, मिलिंद फाटक आहे, अपूर्वा मोडक आहे, ह्या सगळ्या लोकांनी काम उत्तम केलं होतं आणि तशी पात्र त्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला ते कलाकार मिळत गेले. आणि या सगळ्यांच्या, माझ्या तंत्रज्ञानाच्या, जे कोणी तंत्रज्ञ या चित्रपटासाठी काम करणारे होते त्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि जे विजन किंवा जे ऑब्जेक्टिव्ह माझं होतं ही फिल्म करण्याचं, ते करण्यासाठी सगळ्यांची खूप मोलाची मदत झाली असं मी म्हणेन. आणि म्हणूनच की काय, हा चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात सुद्धा आम्ही यशस्वी झालो. भारतासह इतर 5 देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कारण बाबूजींचा चाहता वर्ग हा प्रत्येक पिढीमध्ये आहे आणि तो वयवर्ष साधारण 20 पासून पुढे 70 1980 या ज्यांनी ज्यांनी बाबूजींना प्रत्यक्ष पाहिलंय, त्यांचं गीत रामायण

0: प्रत्यक्ष ऐकलंय, अशा सगळ्या कालखंडातून जाणारा प्रेक्षक वर्गाचा एक थोडासा अंदाज घेत घेत घेत ही चित्रपट निर्मिती मी केली होती. आणि मला वाटतं त्याचं हे खरं यश आहे किंवा हे सगळ्यांच्या कष्टाचं हे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याबरोबरच अगदी म्हणजे लहानपणापासून घरात माझ्या हे खूप ऐकलं जायचं बाबाजींचं गाणं, रेडिओवरची गाणी असतील किंवा टेप रेकॉर्डर असेल, या सगळ्या माध्यमांमधून ते आज आली आपण रियालिटी शो मध्ये सुद्धा बाबूजींची गाणी ऐकतो किंवा सोशल मीडिया सारख्या रील फॉर्मॅट मध्ये सुद्धा तरुण पिढी बाबूजींची गाणी गुणगुणताना दिसतात, याचं खरंच अभिमान वाटतो किंवा आनंद होतो. कारण तो ठेवा, ती संस्कृती, तो सांगीतिक ठेवा फार मोठा आहे जो बाबूजींनी गदिमांनी तयार केलाय. तर त्यामुळे त्या सगळ्या सांस्कृतिक ठेव्याला आपण पुनरुज्जीवित करू शकलो या चित्रपटाच्या माध्यमातून असं मला वाटतं. आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खरंच फार मोठी गोष्ट आहे, आपलं काम आणखी चांगलं व्हावं यासाठी प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. त्याबरोबरच चांगलंच काम आपल्या हातून घडावं असा एक संदेश देणारी ही गोष्ट आहे. आणि त्यासाठी प्रामाणिकपणे नक्की मी इथून पुढच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये प्रयत्न करीन.
1: श्रोते हो, अहिल्यानगर सारख्या छोट्या शहरात सातत्याने लघुपटांची निर्मिती करणारे अभिजीत दळवी यांच्या हमसफर या लघुपटाला पुरस्कार मिळाला. दळवी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
2: 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आणि हमसफर या आमच्या लघुपटाला बेस्ट शॉर्ट फिल्म हा पुरस्कार प्राप्त झालाय. आणि त्यामुळं आमच्या सगळ्या कलाकारांमध्ये सगळ्या टीम मध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आणि हा खरं तर आमच्या अहिल्यानगरच्या मातीतला लघुपट आहे आणि सगळ्यांची याच्यामागे खूप मोठी मेहनत आहे. खरं तर बऱ्याच दिवसापासून काहीतरी वेगळं करावं असं डोक्यात होतं. तर एखादा मुकपट ज्याच्यामध्ये संवाद कमी असतील अशी कुठली गोष्ट आपण करू शकतो असं मनामध्ये बऱ्याच दिवसापासून कथानक शोधत होतो. आणि बऱ्याच काळानंतर एक कथानक सापडलं, ते म्हणजे एक रेडिओ आणि आजोबांचं. की माझे एक मेमरी आजोबांची, माझे आजोबा पूर्वीच्या काळी एक ट्रान्झिस्टर वापरायचे ज्याला रेडिओला आपण छोटा रेडिओ म्हणतो. आणि ते सकाळी उठल्यापासून जो सुरू व्हायचा तो रात्री उशिरापर्यंत तो चालायचा. त्याच्यावर राग असतील, भोपाळी असेल, त्याच्यानंतर मग दुपारी बातम्या असतील. एक दिवस तो मी रेडिओ लपवला आणि माझे आजोबा फार अस्वस्थ झाले की तो कुठे गेलाय. आणि मग जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं की मी तो लपवलाय, तेव्हा घरच्यांनी धपाटा दिला आणि सांगितलं दे परत. आणि मी आजोबांना जेव्हा तो रेडिओ परत दिला तेव्हा ते खूप खुश झाले. त्यांचं जे चेहऱ्यावरचं स्माईल होतं ना त्या रेडिओकडे बघून ते मला आजही लक्षात आहे. मी लहान असताना समजत कमी होतं पण काही गोष्टी लक्षात राहतात आपल्या. आणि बऱ्याच वर्षांनी मी आत्ता जेव्हा माझ्या गावी गेलो आणि जेव्हा मी तो रेडिओ बघितला तेव्हा मला ती मेमरी आठवली. आणि मग असं लक्षात आलं की खरंच अशी कथा ज्याला संवादाची गरज नाही ती मला त्या ठिकाणी सापडली. आणि त्यावरनं मी हमसफर हे कथानक डेव्हलप केलं. हमसफर म्हणजे थोडक्यात असं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक हमसफर असतो. मग कोणासाठी विचार असू शकतात, कोणासाठी मित्र असू शकतात, माणसं असू शकतात, कोणासाठी काही निर्जीव वस्तू सुद्धा हमसफर असू शकतात. एखादं जुना घड्याळ असेल, जुनी सायकल असेल, तशी ही रेडिओ आणि आजोबांची गोष्ट आहे म्हणजे हमसफर. खरं तर ह्या गोष्टीमध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली त्याच्यावर काम करायला तेव्हा पटकथा जेव्हा केली तेव्हा लक्षात आलं की ही संवादाविना होतीये. आणि ही जर संवादाविना होती तर आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करूयात. आणि मग मी पहिल्यांदा हा भूमिका आजोबांची कोण करेल तर डोक्यात आलं की विजय पाटकर सरांसारखा चांगला माईम आर्टिस्ट कोणी नाही. कदाचित मी नेहमी म्हणतो की विजय पाटकर सर नसते तर आम्ही ही भूमिका दुसरं कोणी करू शकलं नसतं, ही शॉर्ट फिल्मही झाली असती कदाचित. तर विजय पाटकरांना विचारलं, त्यांनी अनेक सिनेमे केलेत, ऍड्स केल्यात, त्यांनी शॉर्ट फिल्म नव्हती केलेली. आणि त्यांनी ठरवलं की यस, आपण मी आवडली त्यांना आणि ते म्हटले मी 3 दिवस देतो आपण हे करूयात. मग ह्यामध्ये खरं सांगायची गोष्ट म्हणजे ह्यातले सगळे बाकीचे कलाकार जे आहेत ते सगळे अहिल्यानगरच्या मातीतले आहेत. पुष्कर तांबुळे आहे, प्रणित मेढे आहे, किरण डिडवाणी आहे, हे सगळे रंगभूमीवर काम करणार आहेत. कान्हा तिवारी आहे, प्रद्युम्न गायकवाड हा व्यावसायिक रंगभूमीवर काम करतो, विद्या जोशी आहेत, पूजा कानडे आहेत. तर या सगळ्या कलाकारांना मी घेऊन हे अहिल्यानगर एकांकिका स्पर्धा असेल, राज्यनाट्य स्पर्धा असेल, ह्यातले कलाकार आहेत, ह्यांना घेऊन हे मी सगळं बसवलं एकत्र. आणि खूप वर्कशॉप झाले ज्याच्यामध्ये मायमिंग आणि विदाउट डायलॉग परफॉर्मन्स कसे करता येतील याच्यावर काम केलं. ह्याच्यामध्ये ना आम्ही एरवी डायलॉगचे क्ल्यू असतात, आपण ऍक्शन म्हणतो आणि संवाद सुरू होतो आणि कटला संवादावर संपवतो समजा, परंतु ह्यामध्ये संवाद असा काही भाग नव्हता. त्यामुळे आम्ही म्युझिकच्या बीट ठेवल्या होत्या, त्या म्युझिकल बीटवर आम्ही सगळे परफॉर्मन्स करून घेतले आणि त्या पद्धतीने हे शूट करत गेलो. आणि ह्याच्यामध्ये एकच कॅरेक्टर बोलतं अख्ख्या गोष्टीमध्ये, ते म्हणजे रेडिओ. बाकी सगळ्या माणसांचे व्हॉइसच नाहीयेत, कारण आजोबांच्या जवळ असलेली गोष्ट आहे रेडिओ. आणि वन डे वॉकमन येतो आणि रेडिओ मागे पडतो आणि मग रेडिओ त्यांच्या आयुष्यातनं निघून जातो आणि मग ती उणीव त्यांची कधी पूर्ण होत नाही. आणि मग ती रेडिओ मिळण्याची धडपड त्यांच्या आयुष्यातली, कारण कुठला रेडिओ नसून किंवा एक निर्जीव वस्तू नसून ती मेमरी आहे, त्यांची आठवण आहे. आणि मग त्यांना कशी सापडते आणि सापडल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा हरवलेल्या गोष्टी कशा येतात, हा सगळा प्रवास म्हणजे हमसफर आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या करताना फार एक्सपेरिमेंट करतात. म्हणजे कलाकृती बनवताना त्याचा एक उत्तम अनुभव आपण जेव्हा घेतो तेव्हाच तो उत्तम अनुभव स्क्रीनवर उतरतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो. वेगवेगळ्या पद्धतीनं बऱ्याचशा फेस्टिवल्समध्ये या फिल्मला खूप चांगलं नाव मिळालं, बक्षिसं मिळाली लोकांकडनं, क्रिटिक्सकडनं, जजेसकडनं.

0: त्याला फार छान प्रतिसाद मिळत होता आणि त्यामुळे वाटत होतं की आपल्याला नॅशनल मिळू शकेल. जेव्हा नॅशनलही फिल्म टाकली तर खरं तर असं माहिती नव्हतं की कधी नॅशनलचा निकाल येतो. राष्ट्रीय चित्रपटांची घोषणा ही अशी अचानक होते आणि अचानक झाल्यानंतर खूप फोन यायला सुरुवात होते. तर येणारे धडाधडा फोन आणि तो निकाल आता सुरू होतोय आपल्याला बघायचं याची एक वेगळी धाकधूक होती. आणि जेव्हा त्याच्यामध्ये नॉन फीचर फिल्मच्या एवढा आधी घोषित होतात आणि आम्ही ते बघत होतो आणि बघताना बेस्ट शॉर्ट फिल्मला हमसफरचं नाव जेव्हा सांगण्यात आलं त्याची घोषणा झाली तो क्षण फार अप्रतिम होता. म्हणजे काही क्षण मनामध्ये कायमचं घर करून जातात आणि त्या आठवणी सुखाचे ठेव बनून जातात. तशी ही खरंच सुखाची ठेव जेव्हा हमसफर बेस्ट शॉर्ट फिल्म हे पुकारलं गेलं त्यावेळेस भयंकर आनंद झाला. आणि जेव्हा आमच्या सगळ्या टीमला कळलं त्यावेळेस अहिल्यानगर सारख्या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक कलाकारांच्या कष्टाचा सोनं झालंय कारण ह्याला आज राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तर हा राष्ट्रीय पुरस्कार आम्हाला अजून चांगली ऊर्जा देईल ज्यातनं आम्ही अजून चांगल्या कलाकृती करू.
1: श्रोते हो, नवज्योत बांदिवडेकर यांच्या पहिल्याच घरत गणपती या चित्रपटातील गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. त्या गाण्याविषयी अभय जोधपूरकर म्हणाले,
2: नवसाची गौरी माझी हे खूपच स्पेशल सॉन्ग आहे. ज्याला हे रेकॉग्निशन मिळालं तर मला खूप खूप आनंद होत आहे आणि हे ग्रॅटिट्यूड होत आहे की मी ह्या प्रोजेक्टशी जुळलो. 2 वर्षापूर्वी नवीन प्रोडक्शनची मला कॉल आला होता. नवज्योत जे डिरेक्टर आहे त्यांनी अप्रोच केला होता मला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मूवी करतात घरात गणपती आणि याच्यात गौरीचं एक आगमनचं गाणं आहे जे आपल्याला शूट करायचं आणि रेकॉर्ड करायचं. तर मला त्यांनी अप्रोच केला होता आणि ह्याचा म्युझिक खूप सुंदर दिला होता संकेत सानेनी आणि वर्ड्स होते समीर सामंतचे. आणि ऑफकोर्स दिस प्रोजेक्ट खूप स्पेशल आहे माझ्या करता कारण घरी पण जेव्हा गौरी गणपती येतात तर मी नेहमीच घरी जाऊन सेलिब्रेट करायचो आणि सगळी फॅमिली एकत्र व्हायची आणि हे जे सेलिब्रेशनचा माहोल होतो त्याला एन्जॉय करायचं एक स्पेशल कोर मेमरी नेहमीच होती. तर हे जे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं आणि रिलीज झालं आणि फिल्म ऑफकोर्स खूप खूप सुंदर झाली आणि पूर्ण टीमनी आय थिंक सगळ्यांचा खूप बेस्ट फुट फॉरवर्ड दिला आहे आणि त्यामुळेच हा प्रोजेक्ट एवढा सुंदर झाला आणि याला एवढं अप्रिसिएशन मिळालं. तर हे खूपच स्पेशल गोष्ट आहे की हा गाणा सगळ्यांच्या लाईव्हमध्ये स्पेशल झालाय आणि ह्याला एवढं प्रेम मिळालं त्याबद्दल पण मला खूप असं गौरव आणि आनंद वाटतं की सगळ्यांनी खूप खूप प्रेम दिला. गाण्याची रेकॉर्डिंग प्रोसेस पण खूप ब्युटिफुल होती. आधी आमचा की मध्ये एक कन्फ्युजन होतं की थोडा की खाली करायची की नाही कारण माझ्या व्हॉइस टोनच्या करता थोडा हाय होतो गाणं. पण दुसऱ्या सेशन मध्ये आम्ही असं रिअलाइज केलं की हा की ऍक्च्युली परफेक्ट बसतोय आणि सुंदर झाली रेकॉर्डिंग आणि शूट झाला. शूट पण माझी मित्रांनी केला होता शैली आणि खूप खूप सुंदर सिनेमाटोग्राफी एडिटिंग सगळं खूप छान झालंय. मी एंटायर कास्ट अँड क्रू च्या बरोबर ऍक्च्युली अवॉर्ड शेअर करतो कारण स्वतःचा मी क्रेडिट नाही घेणार आहे. हे पूर्ण टीम होती ज्याच्यामुळे हे गाणं एवढे पॉप्युलर झाले आणि आजपर्यंत त्याचा रेकॉग्निशन आम्हाला मिळत आहे.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळे प्रयोग आणि कल्पना हाताळल्या जात आहेत याचच हे पुरस्कार द्योतक आहेत. मराठी चित्रपट सृष्टीच्या या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्वांचं अभिनंदन करूयात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके.
2: नाही, आधी बचत.
1: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठीही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपलं गाव स्वच्छ सुंदर असावं हे प्रत्येकालाच वाटतं, कारण स्वच्छ ठिकाणी गेलं की आपलं मन प्रसन्न होतं. गाव कसं असावं याबाबत आदर्श आचारसंहिता ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये सांगितली आहे. गावामध्ये व्यसनं नसावी, गाव एकजुटीनं काम करणारा असावा, गावामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं, गावामध्ये साक्षरता असावी. अशा गावाची कल्पना जर आपण केली आणि ती साकारली तर योगायोगाने आणि ती साकारली तर देशही सुंदर होईल. तेव्हा चला संकल्प करूया आपलं गाव सुंदर करण्याचा. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमा सुरुवातीला ऐकूया ही छानशी रचना.
1: नाहीतर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे नाहीतर हा साऱ्या गा

0: आला जयराम।
1: आताच आपण नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटासाठी सचिन यांनी गायलेलं गीत ऐकलं। शेतकरी बंधूंनो, आपण पाहतो की व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये महिलासुद्धा आघाडीवर आहे। महिला कुटीर उद्योग करतात, बचत गटाच्या माध्यमानं व्यवसायही करतात। पशुपालनामध्ये महिलांना व्यवसायाच्या संधी याविषयी डॉक्टर स्मिता कोल्हे यांची मुलाखत आता ऐकूया।
2: शेतकरी बंधूंनो, आपण सर्वजण जाणतो की शेतामध्ये शेतकरी जेव्हा जितक्या मेहनतीने काम करतो त्याच्यासाठी त्याची जी कारभारिणी आहे, त्याची जी अर्धांगिनी आहे, ती सुद्धा तितकंच महत्वाचं योगदान देत असते। त्यामुळेच त्याच्या शेतामध्ये तो समर्थपणे काम करत असतो। पण एका बाजूला आपण असं म्हणतोय की शेतकऱ्याच्या पाठीशी उभी असणारी ही महिला, त्याची अर्धांगिनी, ही त्याच्यासाठी एक त्याचा पाठीचा कणा आहे। पण याच महिलांना जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहण्याची वेळ येते किंवा त्यांना सबलीकरणाचा जेव्हा विषय येतो, तेव्हा मात्र समाजामध्ये आपल्याला थोडीशी उदासीनता दिसते। तर आज आम्ही याच संदर्भात एक चर्चा घेऊन आलेलो आहोत की पशुपालनामध्ये महिलांसाठी उपलब्ध संधी। आपण असं बघतो की ग्रामीण भागामध्ये पशुपालन हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात केला जातो, आणि कुक्कुटपालन असू दे, शेळी पालन असू दे, तर या सगळ्या गोष्टी घरकाम सांभाळून किंवा आपल्या मालकाला मदत करून सुद्धा आपण चार पैसे स्वतःजवळ राखून ठेवू शकतो, ही संकल्पना मात्र आपल्या महिलांमध्ये पूर्णतः अजून विकसित झालेली नाहीये। तर याच विषयी आज आपण थोडक्यात आपल्याकडे जे टॉकर आले आहेत त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत। तर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ इथल्या पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर स्मिता कोल्हे आज आपल्याला पशुपालनामध्ये महिलांसाठी काय संधी उपलब्ध आहेत याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर आपण सुरुवातीला त्यांचं या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात। नमस्कार।
3: नमस्कार।
2: तर मी आत्ताच जसं म्हटलं की आपला शेतकरी राजा, आपला बळीराजा जेव्हा शेतामध्ये काम करतो तेव्हा त्याची अर्धांगिनी, त्याची सपोर्ट सिस्टीम आहे, पण तरी सुद्धा आपण असं बघतो की तिच्या हातामध्ये जे घराचं बजेट ती त्याच्यापासून दूर असते किंवा अनभिज्ञ असते काही गोष्टींमध्ये। तर आपण हे महिला सबलीकरण जर आपण हा मुद्दा घेतला तर आपल्या महिलांनी किती साक्षर होणं गरजेचं आहे, विशेषतः ग्रामीण महिलांच्या मी बाबतीत म्हणेल। आणि आता खरं तर आपण बघतोय की मोबाईलमुळे म्हणा किंवा शिक्षणामुळे थोडा फरक पडलेला आहे, पण तरीही म्हणावा तसा अजून थोडासा फरक आपल्याला जाणवत नाहीये। तर आज तुम्ही असं म्हणताय की पशुपालनामध्ये महिलांना खूप चांगल्या संधी आहेत की त्या आपलं घरकाम सांभाळून, आपल्या इतर काही गोष्टी सांभाळून हा व्यवसाय करू शकतात आणि स्वतःजवळ चार पैसे राखून ठेवतात। तर खूप छान विषय मॅडम हा। तर मला एक सांगा की पशुपालनामध्ये महिलांना काय संधी आहेत, त्या काय करू शकतात?
3: खरं तर आपण सुरुवात करूया की पशुपालनामध्ये सर्वात अगोदर आपण महिलांचे महत्व किती आहे हे बघूया, त्याच्यावर थोडासा प्रकाश जोत टाकूया। आपल्याला माहितीच आहे की पशुपालन व्यवसाय आता शेतीपूरक न राहता स्वयंपूर्ण होत चाललेला आहे। सध्या पशुपालनामध्ये 70% जास्त महिलांचा सहभाग आहे आणि पशुपालन व्यवसाय हा संपूर्णतेकडे नेण्यासाठी महिलांचाच प्रमुख आपण म्हणूया किंवा महत्वपूर्ण वाटा आहे। पशुपालनामध्ये व्यवस्थापनाचे मुख्य कार्य ह्या महिलाच करतात हे आपणा सर्वांना माहिती आहे। जसं जनावरांना चारा देणे, पाणी देणे, गोठा स्वच्छ करणे,

0: त्याचबरोबर शेण काढणे, दूध काढणे, दुधाची भांडी स्वच्छ करणे, ही सर्व महत्वाची कामे महिला ह्या घरगुती कामे सांभाळून करत असतात आणि नियमितपणे त्या करतात. त्याचबरोबर आपल्याला ठाऊकच आहे की महिलांमध्ये प्रेमळपणा, काटकसर, संगोपन कला, योग्य व्यवस्थापन, जिद्द, चिकाटी इत्यादी गुण हे उपजतच असतात आणि ग्रामीण महिला तर पिढ्यानपिढ्या ही पशु व्यवस्थापनाची कामे करीत आल्या आहेत. पण याकडे आपण उद्योजकीय दृष्टिकोनातून बघतच नाही, आपण त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघायला हवं. आणि महिलांनी, विशेषतः ग्रामीण महिलांनी, पशुपालनाकडे व्यावसायिक दृष्टिकोन हा ठेवायलाच पाहिजे, जेणेकरून त्या स्वतः आत्मनिर्भर होतील आणि पशुपालनात ज्या संधी उपलब्ध आहे त्याद्वारे त्या एक स्वयंरोजगार निर्मितीचे साधन निर्माण करून स्वतः आत्मनिर्भर होऊ शकते.
1: बरोबर. आणि त्यांना या पशुपालनामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
0: अगदी बरोबर. पशुपालन म्हटलं की आपल्याला शेळीपालन, दुग्ध व्यवसाय हे माहीतच आहे. त्याचबरोबर आपण मेंढी पालन, कुक्कुट पालन आणि आपण दुग्ध पदार्थ निर्मिती, वराह पालन या सगळ्या व्यवसायांचा आपण स्वयंरोजगार म्हणून, काय म्हणू, आपण मार्ग महिलांसाठी विविध उपलब्ध आहेत. पशुपालन करताना सर्वप्रथम आपण आपल्या सभोवतालचं वातावरण कसं आहे, आणि मी तर म्हणेल की पशुपालन करताना ग्राहक हा केंद्रबिंदू ठेवून आपण आपल्या भागातील उपलब्ध संधी ओळखायला पाहिजे. ग्रामीण महिलांनी त्यांच्या आजूबाजूला कशाची मागणी आहे, बाजारपेठेचा विचार करून आणि निश्चितच या वेगवेगळ्या संधी ज्या मी सांगितल्या, दुग्ध व्यवसाय असेल, शेळी पालन असेल, मेंढी पालन, वराह पालन, कुक्कुट पालन, दुग्ध पदार्थ निर्मिती, याचबरोबर मत्स्यपालन इत्यादी ते स्वयंरोजगाराचे मार्ग उपलब्ध आहेत.
1: महिलांनी पशुपालन व्यवसाय जर निवड करायचा असा जर विचार केला तर त्यांना म्हणजे त्या कसा करू
0: बरोबर.
1: शकतील?
0: मी आताच सांगितलं त्याप्रमाणे सर्वप्रथम महिलांनी ग्राहक हा केंद्रबिंदू ठेवून योग्य बाजारपेठ निवडावी. त्याच्यानंतर व्यवसाय निवडताना सर्वप्रथम आपण आपल्या भागामध्ये कशाची गरज आहे, पशुपालनाला वातावरण कसे आहेत, त्याची कारण मीमांसा करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य बाजारपेठ शोधणे, त्यातील ठोकताळे पडताळून पाहणे हे महिलांसाठी, यशस्वी पशुपालनासाठी फार महत्वाचे आहे. जर आपल्या परसबागेत भरपूर जागा आहे आणि आपल्याला घरगुती कामांमधून जास्त वेळ मिळत नसेल, तर आपण मग परसबागेतील कुक्कुटपालन यशस्वीपणे करून घरच्या घरी अंडी तसेच गावरान कोंबडी उत्पादन करू शकतो आणि आपण स्वयंरोजगार मिळवू शकतो. आपण आपल्या भागातील योग्य बाजारपेठ शोधून त्यानुसार शेळी पालन, दुग्ध पदार्थ निर्मिती, दुग्ध व्यवसाय, वराह पालन, कुक्कुट पालन यासारखे व्यवसाय निश्चितच आत्मविश्वासाने करू शकतो.
1: मला एक की पशुपालन या व्यवसायामध्ये रोजच्या रोज आपल्याला उत्पन्न मिळणार आहे, म्हणजे आपल्याला काही महिने थांबावं नाही लागणार, आपल्याला रोजच्या रोज उत्पन्न आहे, तर त्यामुळे त्याचं जे गणित आहे त्या येणाऱ्या पैशांचं,
0: बरोबर,
1: म्हणजे जे अर्थशास्त्र म्हणूया,
0: अर्थशास्त्र
1: तर ते आपल्या महिलांना जमलं पाहिजे, तर यासाठी काय करायला हवं?
0: निश्चितच. आता सोप्या भाषेत अर्थशास्त्र म्हटलं तर आपण म्हणू की नफा आणि तोटा याचे एकंदरीत गणित महिलांना म्हणजे येणे गरजेचं आहे. निश्चितच आपल्याला पशुपालन व्यवसाय जर करायचा असेल तर त्याची जाण, म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये किती नफा होतोय, किती तोटा होतोय याची जाण त्यांनी थोड्याफार प्रमाणात माहितीच करायला हवी. आता पशुपालनाचे अर्थशास्त्र हे योग्य व्यवस्थापन, योग्य नोंदी ठेवणे, नफा तोटा यांचा योग्य ताळमेळ ठेवणे आणि पशु व्यवस्थापनातील जे काही दोष आहे ते समजून घेऊन आता उपलब्ध असलेल्या माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून योग्य बाजारपेठ, नंतर बाजारपेठेचे मूल्यांकन आणि इतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे खाद्य व्यवस्थापन, या गोष्टी सगळ्या आपण व्यवस्थित केल्या तर आपल्याला ते अर्थशास्त्र निश्चितच चांगल्या रीतीने कळेल आणि आपण आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी हो.
1: दुग्ध व्यवसायामध्ये महिलांसाठी काय संधी?
0: आपल्याला माहितीच आहे की पारंपरिकरित्या दुग्ध व्यवसाय म्हणजे गाय म्हैस पालन आहे. आपण पारंपरिक ज्ञानाला आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची जोड देऊन दुग्ध व्यवसाय करू शकतो. नुसताच दुग्ध व्यवसाय न करता दुग्ध पदार्थ निर्मितीला सुद्धा सद्य परिस्थितीत प्रचंड यश आहे. पनीर, खवा, लस्सी, सुगंधी दूध, श्रीखंड, तूप, लोणी, दही, पेढे, मिठाई हे विविध दुग्ध पदार्थ महिला संघटितपणे योग्य बाजारपेठ शोधून यशस्वीपणे करू शकतात. याचबरोबर आज आपल्याला माहितीच आहे की शहरी भागामध्ये गोमूत्र, शेणखत, गोवरी यांना सुद्धा प्रचंड मागणी असते आणि आपल्याला ठाऊकच आहे की बरेचसे ई मार्केटिंग प्लॅटफॉर्म सुद्धा उपलब्ध आहे की जिथे आपण याची विक्री करू शकतो. तेव्हा आपण हे सुद्धा संघटितपणे आपला एक ब्रँड तयार करून आपल्या बचत गटांद्वारे विकू शकतो.
1: अच्छा. आणि जर शेळी पालनाचा जर आपण विचार केला तर महिला याच्यामध्ये काय काय करू शकतात?
0: शेळीपालन जर बघितलं तर पशुपालनामध्ये हा अतिशय उत्तम व्यवसाय आहे, कारण त्यांना अडीअडचणीत शेळ्या विकून त्वरित पैसा उभा करता येतो. हा कमी भांडवलामध्ये जास्त नफा देणारा व्यवसाय आहे. शेळी पालनाकरता इतर जनावरांपेक्षा कमी प्रमाणात खाद्य लागते, निवाऱ्यासाठी जागाही कमी लागते, प्रजोत्पादन क्षमता अधिक असते, रोगप्रतिकारक क्षमता उत्तम असते, त्याचबरोबर त्यांच्यापासून मांसाबरोबरच दूध आणि उत्तम आपल्याला लेंडी खतही मिळते. शेळीच्या दुधाला तर शहरी भागात आता विशेष मागणी आहे. शेळीच्या मांसाबद्दल जर बोलायचे असेल तर त्याला कुठलीही धार्मिक बंधने नाहीत, त्यामुळे नियमितपणे शेळी मांसाला नेहमीच मागणी असते. मटणाचा भाव आपल्याला माहितीच आहे की कधीच कमी होत नाही, यामुळे शेळी पालनामध्ये भरपूर संधी आहे.
1: आणि कुक्कुटपालन मला तर असं वाटतं ग्रामीण भागामध्ये हा अगदी आवडीचा आणि सवडीचा असा विषय आहे. कुक्कुटपालन परसामध्ये सहज आपल्या महिला करू शकतात, पण तरी मला असं सांगा की महिलांना याच्यामध्ये काय सांगतात.
0: खर तर महिला परसबागेतील कुक्कुटपालन करतात, पण त्याकडे त्या व्यावसायिक दृष्टिकोनातून बघत नाही. अगदी त्यांच्या परसबागेमध्ये 2-3 कोंबड्या असतातच आणि त्या त्याच्याकडे आवडीने ते कुक्कुटपालन करत असतात, परंतु त्याला आपण काय म्हणू, कुक्कुटपालन हे व्यावसायिक पद्धतीने करायला हवं. याचबरोबर परसबागेतील कुक्कुटपालनाबरोबरच अंडी उत्पादनासाठी, मांस उत्पादनासाठी आपण कुक्कुटपालन करू शकतो. आजकाल माहितीच आहे की गावरान अंडी तसेच कोंबडी मांसाला प्रचंड मागणी आहे. मग आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून परसबागेतील कुक्कुटपालन जर केलं तर आपण यशस्वी होऊ शकतो. ग्रामीण महिला घरच्या घरी कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय करू शकतात. परसबागेत कोंबड्या ठेवून अंडी तसेच मांस दोन्हीसाठी कुक्कुटपालन करू शकतात. आणि याचबरोबर व्यावसायिक पद्धतीने आपण मांसासाठी तसेच अंडी उत्पादनासाठी, जसं आपण म्हणतोच की ब्रॉयलर कुक्कुटपालन, लेअर कुक्कुटपालन, हे सुद्धा आपण करू शकतो.
1: महिलांना पशुपालनामध्ये साधारणतः म्हणजे कोणताही व्यवसाय म्हणलं की सुरुवातीला अडचणी येतात,
0: अगदी बरोबर,
1: त्यामुळे ते खचून न जाता त्याच्यावर मात करत तो पुढे कसा चालू ठेवला पाहिजे हे त्यांना माहिती असणं फार गरजेचं.
0: अगदी बरोबर.
1: त्यामुळे पशुपालनामध्ये जर महिलांना काही अडचणी आल्या तर त्यांनी त्यावर कशा मात करायची काय सांगाल.
0: खरं तर पशुपालन करताना महिलांना पारंपरिक ज्ञान हे असतं, कारण त्या पशुपालनामध्ये स्वतः काम करतात, दूध काढणे, भांडी घासणे
1: किंवा घरगुती
0: अगदी बरोबर
1: त्या
0: करतात. परंतु त्याला जर त्यांनी शास्त्रीय ज्ञानाची, व्यावसायिक दृष्टिकोनाची जर जोड दिली तर निश्चितच पशुपालनामध्ये त्यांना अडचणी येणार नाही. आता प्रशिक्षणाचा अभाव असतो, त्यांना माहितीचा अभाव असतो, अद्ययावत जे तंत्रज्ञान आहे त्याचा अभाव असतो, त्यांना वाहतूक सुविधांचा बऱ्याच ठिकाणी अभाव असतो. याशिवाय महत्वाचे म्हणजे ग्रामीण महिलांना घरगुती कामे सांभाळून त्यांना या व्यवसायासाठी वेळ देणे जमत नाही. मार्केटिंग आणि वेळ देणे म्हणजे पूर्ण वेळ त्या देऊ शकत नाही. मग अशा वेळेला त्या, आणि अजून एक मोठी अडचण म्हणजे तांत्रिक शास्त्रीय माहितीचा अभाव. आणि बऱ्याच महिलांना, ग्रामीण महिलांना व्यवसाय कसा करायचा आणि शास्त्रीय पद्धतीने आपण त्या जनावरांचे संगोपन कसे करायचे, योग्य बाजारपेठेची माहिती नसणे आणि विक्री विपणन व्यवस्थापन जे म्हणतो आपण त्याचा अभाव, आणि भांडवल सुद्धा बऱ्याचदा मर्यादित भांडवल असतं. आणि अशा प्रकारची ही छोट्या छोट्या अडचणी महिलांना असतात, परंतु या सर्व अडचणींवर त्या मात करून यशस्वी नक्कीच होऊ शकतात. त्याचप्रमाणे जसं आपण नेहमीच म्हणतो की आपल्या भागातील ग्राहकाला काय हवं आहे हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी व्यवसाय जर केला तर त्या निश्चितच या सगळ्या अडचणींवर मात करून त्या यशस्वी होतील.
1: म्हणजे तुमच्या गावातली मागणी काय आहे,
0: अगदी बरोबर,
1: कोणत्या सणावाराला यानुसार जर व्यवसाय जर वृद्धिंगत केला तर त्यांना वेगळा मार्केटिंगसाठी वेळ द्यायची गरज भासणार नाही.
0: बरोबर.
1: यानंतर आता तुम्ही बोलता बोलता म्हणाला की त्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचं ज्ञान असतं, यासाठी प्रशिक्षणाची गरज त्यांना आहे. तर मला असं वाटतं की आपण शिरवळच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात आहात, आपल्या महाविद्यालयाद्वारे सुद्धा अनेक प्रशिक्षण दिली जातात, इतर ठिकाणीही असतील, तर हे प्रशिक्षण घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण खरं तर तुम्ही आत्ताच आपण बोललो की हे घरगुती कामासारखं लहानपणापासून महिलांना या गोष्टी युज टू असतात, त्यांना अंगवळणी पडलेल्या असतात, त्यामुळे त्यांना काही असं वाटत नाही की आपण दूध काढायचं काय प्रशिक्षण घ्यायचं, कुक्कुटपालनाचं काय प्रशिक्षण घ्यायचं, त्यामुळे या गोष्टी अशा त्यांना नगण्य वाटू शकतात. पण ह्या प्रशिक्षणाचं खूप मोठं महत्व आहे. आज तुम्हाला 4 पैसे जर राखायचे असतील, प्रोफेशनली जर तुम्हाला विचार करायचा असेल तर याला खूप महत्व येणार आहे.
0: अगदी बरोबर. आता कुठलाही पशुपालन व्यवसाय करण्यापूर्वी, मी म्हणेल कुठलाही व्यवसाय करण्यापूर्वी आपण प्रशिक्षण हे घ्यायलाच हवे, कारण प्रशिक्षणातून आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोनातून इत्यंभूत माहिती मिळते. आणि प्रशिक्षण घेतल्यामुळे आपल्याला त्या व्यवसायाबद्दल जी संपूर्ण माहिती मिळते, त्यामध्ये व्यवसायाची सुरुवात कशी करावी, जनावरांच्या जाती कशा निवडाव्यात, योग्य आहार व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, उपलब्ध कुठले कुठले तंत्रज्ञान आहे, याची इत्यंभूत माहिती आपल्याला मिळते. परंतु प्रशिक्षण हे योग्य ठिकाणीच घ्यायला हवे आपण. आता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत विविध पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे, तिथे आपण प्रशिक्षण घेऊ शकतो. ते 3 ते 5 दिवसांची अशी प्रशिक्षणे असतात. याचबरोबर 1-1 दिवसांच्या कार्यशाळा सुद्धा तिथे आयोजित केले जातात. त्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेऊ शकता. तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तुम्ही माहितीसाठी अवश्य भेट द्या, अथवा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांचे विविध महाविद्यालयांची आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांचे संकेतस्थळे आहे www.mapsu.ac.in हे संकेतस्थळ आहे. आणि त्या संकेतस्थळावरून आपण इतर महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर सुद्धा जाऊ शकतो. आणि क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांचे, याचबरोबर आमचं जे विद्यापीठ आहे यांचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे. या युट्यूब चॅनलवर सुद्धा विविध माहितीपर माहितीपट आहे आणि विविध लिफलेट्स आहेत, माहिती पत्रकं आहेत, त्यांचा तुम्ही पुरेपूर वापर करू शकता. जे प्रशिक्षण असेल त्याची माहिती सुद्धा या आपल्याला वेबसाईटवरती उपलब्ध आहे.
1: मला असं वाटतं मॅडम, आज आपण खूप छान विषयावर चर्चा केली आहे आणि आपल्या ग्रामीण महिलांच्या मनात ज्या शंका असतील किंवा त्यांना जर काही संभ्रम असतील तर थोडक्यात आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आपल्या चर्चेतून. मला एक विचारायचं आहे, आता शेवटचा हा प्रश्न आहे की जाता जाता आपल्या महिलांना तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने काय मार्गदर्शन कराल?
0: महिलांनो, आपल्याला माहितीच आहे की आपण हा व्यवसाय करतो, पिढ्यानपिढ्या आपण हा व्यवसाय करतो. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्यवसायाकडे आपण पारंपरिक दृष्टीने न बघता व्यावसायिक दृष्टिकोनातून बघायला हवं आणि त्याला प्रशिक्षणाद्वारे शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड द्यायला हवी. आणि आपण संघटित व्हायला हवं तेव्हा संघटित व्हा. पशुपालन व्यवसाय करताना जसं म्हटलेलंच आहे की आपण शास्त्रीय ज्ञानाची जोड द्या. नवीन जी काही माहिती पत्रकं आहे त्याचा वापर करा. जे मी तुम्हाला आताच मी सांगितलं की आमचं वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरून तुम्ही माहिती घेऊ शकता. जवळच्या पशुवैद्यक महाविद्यालयाला तुम्ही भेट देऊन माहिती घेऊ शकता. आणि जेव्हा आपण पशुपालन व्यवसाय हा व्यवसाय म्हणून करतो तेव्हा त्या व्यवस्थापनातील, पशुपालनाच्या व्यवस्थापनातील बारकावे लक्षात घ्या, आर्थिक ताळमेळ बसवा, योग्य बाजारपेठ शोधा, हे फार महत्वाचे आहे. त्याचबरोबर तुम्ही नोंदवही ठेवा, नोंदी ठेवा, नफा तोटा यांचे थोकताळे तुम्ही समजून पहा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुने टाकून नवीन घेण्याची तुम्ही सवय लावा. योग्य व्यवस्थापन, जिद्द, चिकाटी, गुणवत्ता, योग्य बाजारपेठ यांच्याशी या पशुपालन व्यवसायामध्ये अजिबात तडजोड ठेवता कामा नये. आपण महिलांनी सहभाग वाढवावा, निर्णय स्वतंत्रता वाढवावी, एकजूट व्हावे. आणि या सर्व बाबी तुम्ही अंगीकारल्या तर निश्चितच तुम्ही या पशुपालनाद्वारे आत्मनिर्भर पशुसखी होऊ शकता.
1: छान. आणि तुम्ही आता म्हणाला संघटित व्हा, म्हणजे जसं आपल्या ग्रामीण महिला अनेक वर्षांपासून बचत गटाच्या माध्यमातून अनेक गोष्टी प्रदर्शन करत असतात, तर या पशुपालनाला जी जोड दिली बचत गटाच्या माध्यमातून पशुपालनाचा व्यवसाय सुद्धा त्या चांगल्या प्रकारे करू शकतील.
0: निश्चितच करू शकतील. त्यांनी छोटे छोटे बचत गट असतात, गावात असतातच बचत गट, पण लोणचं बनवणे, पापड बनवणे याच्या व्यतिरिक्त आपण पशुपालनाद्वारे सुद्धा काहीतरी व्यवसाय करू शकतो आणि 4 पैसे आपल्या जवळ कमवू शकतो याची जाणीव त्यांना व्हायला हवी. हाच मुख्य उद्देश आजच्या या आपल्या चर्चेचा आपण समजूया.
1: खूप छान. म्हणजे आपण असं म्हणतात की या आत्मनिर्भरतेतून स्वयंसिद्ध होण्यासाठी हा पशुपालनाचा एक चांगला पर्याय आपल्या महिलांकडे आहे. ग्रामीण महिला विशेषतः याच्यावर लक्ष केंद्रित करून स्वतः आत्मनिर्भर होऊ शकतात. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि एका छान विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी समस्त महिलांच्या वतीने आणि आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते.
2: धन्यवाद मॅडम. आताच आपण पशुपालनामध्ये महिलांना व्यवसायाच्या संधी याविषयी डॉक्टर स्मिता कोल्हे यांची मुलाखत ऐकलीत. यानंतर ऐकूया मिश्र शेती करणारे कवठा तालुका केळापूर येथील राजू चित्तलवार यांची मुलाखत.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आम्ही आलो आहोत खैरगाव देशमुख तालुका केळापूर इथे आणि माझ्यासोबत आहेत कवठा तालुका केळापूर इथे राहणारे राजू नरसिंहराव चित्तलवार, ज्यांच्याकडे शेती आहे 30 एकर आणि ते मिश्र पीक या शेतीमध्ये घेतात. आज आपण त्यांच्याशी बोलूया त्यांच्या अनुभवाविषयी. चित्तलवारजी नमस्कार.
4: नमस्कार.
3: चित्तलवारजी 30 एकर शेती आहे तुमच्याकडे?
4: हो.
3: बरं, या शेतीमध्ये

0: म्हणजे ही पूर्वीपासून आहे की तुम्ही स्वतः घेतली?
1: नाही, पूर्वीपासून आहे, वडिलांपासून.
0: काय काय पिकं घेता आपण याच्यात?
1: याच्यात सोयाबीन, तूर आणि कापूस हे तीन पिकाचं उत्पन्न घेतलं.
0: सोयाबीन किती एकरात लावलं होतं?
1: सोयाबीन 10-11 एकर म्हणजे सोयाबीन आहे आणि बाकी तूर आहे त्याच्यात.
0: तर यावर्षी मात्र सोयाबीनला खूप नुकसान झालं पावसामुळे, नाही का?
1: हो, खूपच नुकसान झालं. त्या एकरी 7-8 मिश्र शेती असल्याने 7-8-10 पर्यंत जात होती, ते आता 3-4 पर्यंत एकरी सोयाबीनचं उत्पन्न आलं.
0: बरं, मग आता हे नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही कोणत्या पिकाकडे अपेक्षा करू शकता?
1: पिकाकडे ॲव्हरेज करण्यापेक्षा आम्हाला जो बियाणं भेटते ते ओरिजिनल बियाणं राहिलं तरच ते आम्ही ते करू शकतो. नाही तर शेती तर आमचं एकच आहे की आम्ही पूर्वीपासून कापूस, सोयाबीन, तूर हेच आमची शेती आहे. दुसरं आम्ही शेती म्हणजे दुसऱ्या पिकाबद्दल आम्ही विचार करत नाही. आम्हाला तेच करायला लागते कोरडवाहू शेती असल्यानं. फक्त आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की बियाणं हे 100% आम्हाला जर चांगले मिळाले तर आम्ही त्याच्यात काहीतरी प्रगतीकडे जाऊ, नाही तर आम्हाला शेती करण्याची.
0: आता चांगलं बियाणं कसं ओळखावं?
1: ते चांगलं बियाणं कसं ओळखावं ते गव्हर्नमेंटच्या याच्यावर राहते. ते की त्याला चांगलं रिसर्च करूनच त्या कंपनीला प्राधान्य द्यावं, तर ते कास्तकारापर्यंत पोचावं आणि त्याला उत्पन्न व्हावं याची अपेक्षा करावं गव्हर्नमेंट.
0: बरं राजूजी, तुम्ही यावर्षी सोयाबीनला कोणतं बियाणं वापरलं?
1: सोयाबीनला 93.05 बुस्टर कंपनीचं होतं आणि विक्रांत होतं. एक विक्रांत होतं. ते अर्ली व्हरायटी, आम्ही अर्ली व्हरायटीज लावत असतो आणि त्याच्यात खूप काही नुकसान झालं यावर्षी.
0: पाण्याची व्यवस्था काय?
1: पाणी नाही, कारण पूर्ण 100% कोरडवाहूच आहे.
0: आता कोणतं पीक आहे शेतामध्ये?
1: आता कापूस आहे आणि तूर आहे. सोयाबीन तर निघालेलं आहे. हो, तेच आहे, दोनच पीक राहिले.
0: किती एकरामध्ये कापूस आहे?
1: कापूस जवळपास 16-17-18 एकरमध्ये येऊ शकते. हो, बाकी सोयाबीन तूर आहे.
0: मग कापसाचं किती उत्पन्न होईल असं वाटतं?
1: कापसाचं आम्हाला कोरडवाहूच कापूस पूर्वी 12-15-10 असे पडत होते. यावर्षी बिलकुल 5-6 पर्यंत ॲव्हरेज येऊ शकते. बस याच्या पलीकडे नाही,
0: कमी झालं.
1: खूप कमी
0: का? बरं, अर्ध
1: यावर्षी पाऊसकाळा जास्त असल्यानं आणि बोंड सडून गेले आणि त्याच्यानंतर नाही का आमचं अर्ध तर कापसाचं पहिलंच नुकसान झालं आणि आता जास्तीत जास्त 4-5 क्विंटलपर्यंत आम्हाला ॲव्हरेज येऊ शकते. आलं, बस एवढंच.
0: राजूजी, उत्पन्न वाढवण्याकडे काही प्रयत्न नाही केले का?
1: उत्पन्न वाढवणे आम्ही कोरडवाहू शेती असल्यानं नाही तर ते निसर्गाच्या याच्यात सानिध्यात सापडून जातं. नंतर तर आम्ही काही करू शकत नाही. जेव्हा आम्हाला ते निसर्ग साथ देईल आणि त्याच्यानुसारच आमची शेती राहते. नंतर तर आम्ही त्याच्यात प्रयत्न तर काही करू शकत नाही. बस तेवढ्यातच आमचं हे आहे.
0: म्हणजे एक प्रकारे पर्यावरणावरच अवलंबूनच
1: आहे. आमचे दुसरे काही पर्याय नाही आहे त्याच्याशिवाय.
0: बरं राजूजी, हे जे तुम्ही सांगितलं आहे की सोयाबीन, कापूस आणि तूर, तर तुरीचं कोणतं वाण आहे?
1: तुरी आपल्याकडं आहे, चारू आहे, चारू तूर आहे.
0: बरं, त्याचं काय वैशिष्ट्य आहे?
1: चारू ॲव्हरेजली चांगलं असल्यानं चारू आम्ही लावत असतो. ना त्याच्या पूर्वी ना की दप्तरी लावत होते आणि BDM 716 लावत होते. थोडं चारूचा ॲव्हरेज चांगला वाटला म्हणून आम्ही चारूकडेच वळलो आहे. 100% चारूच लावत असतो.
0: बरं, मग आता ह्या तुरीचं किती उत्पादन होईल असं वाटतं?
1: तुरी थोडंसं चांगल्या यावर्षी पाऊस ज्या शेवटपर्यंत असल्यानं तुरीला चांगला बेल राहे. 5-6 क्विंटल एकरी पडण्याची शक्यता आहे.
0: बरं, शेतीमध्ये राजूजी खूप मेहनत करावी लागते असं म्हणतात?
1: शेतीमध्ये तर भरपूर मेहनत. 24 घंटे आपण शेतीला सोडायला नाही जमत. कारण तर आपण शेतीकडं नाही ओढलं तर मग काही फायदा नाही ना. त्याला जर टाईमवर जर आपण त्याचा उपयोग नाही केला तर टाईम गेल्यानंतर त्याला खर्च करण्यात काही फायदा नाही आहे आणि आपल्याला भेटणार नाही. शेतीकडे 100% लक्षच ठेवावं लागेल.
0: आणि मग तुमच्याकडे कोण मदत करतं?
1: आम्ही स्वतः दोघं भाऊ आहो आणि आमच्यासोबत मजुरदार सुद्धा राहते. दोघे जण आम्ही 3-4 जण आम्ही शेतीकडे पूर्ण लक्ष
0: देतो. मजुरांचा काही प्रॉब्लेम आहे का?
1: मजूर तर 100% प्रॉब्लेम आहे. मजूर शिवाय आमचं शेतीच नाही. ते आलेतच आमचा कापूस गोळा होते आणि ते वेचलेतच आमचा गोळा होते. नाहीतर आम्ही ते कापूस आणि सोयाबीन लावू बी शकत नाही. ते म्हणलं त्यांना रेट द्यावं लागते आणि आम्हाला म्हटलं ते रेट भेटत नाही गव्हर्नमेंटकडून. आम्हाला यांची एवढी शिक्षा, आम्ही केलेली मेहनत आम्हाला फक्त नाही का गव्हर्नमेंटची इच्छा एवढीच आहे. आम्हाला भलेच आहे 5-6 पडू दे आम्हाला त्याला भाव

0: गावामध्ये चांगलं कन्वर्ट झालं पाहिजे. आणि आम्ही जेव्हा ते मजुराला पैसे देतो ते तर कमी नाही येणारच नाही, आणि आम्ही ते काही समोर जाणार नाही, ते आम्हाला अर्धे ते पैसे त्यांनाच खर्च करायला लागेल आणि आम्हाला काही उरणार नाही. आणि शेतकरी याच्यानंच चिंतित राहते, समोर नाही का त्याचे लक्षणं बेकार होते.
1: बरं राजूजी, आता तुम्हाला जे सांगितलं आहे तुम्ही की अडचणी येतात शेती करताना, पण आता काही काही स्कीम असतात किंवा काही योजनांमधून तुम्ही विहीर वगैरे करणं असं ओलीत करणं असं का नाही केलं?
0: स्कीम असते 100% तो नाही का, एरिकेशन हे नंतर आपण जे कोरडवाहू घेतल्यानंतर नंतर एरिकेशनचं राहते. एरिकेशन करणं म्हटलं ते सोपं काम नाही, आणि आम्हाला काय लाईन 24 घंटे भेटत नाही. रात्री बेरात्री लाईन काही आम्ही लावू शकत नाही, रात्री बेरात्री काही जाऊ शकत नाही, अंधाराच्या कुठं जाणार आहे. आणि आम्ही म्हणून नाही का ते एरिकेशन करण्याचे आमची इच्छुक नाही.
1: अच्छा, म्हणजे विजेचं जे कपात आहे त्याच्यामुळे नुकसान होतं नाही का? प्राण्यांचा काही प्रादुर्भाव आहे का
0: पाण्याचं?
1: जनावर
0: तर 100% प्रॉब्लेम आहे. आम्हाला वन प्राण्याचं एवढं नुकसान करताय, आता तर निसर्गापेक्षा डबल वन प्राण्याचं आम्हाला नुकसान होत आहे. आम्ही काहीच नाही त्याला लहानपणापासून पोसून शेवट माल निघायच्या टाईमले तो नाही का वन प्राणी येऊन नाही का नुकसान करून जाते, आणि आम्हाला ते त्याच्याशिवाय खूपच नुकसान आहे ते वन प्राण्याचं. आणि आम्ही याच्यासमोर तर शेती करण्याची बी कंडिशन नाही, ते वनप्राण्यानुसार नाही आम्ही शेती करू शकत नाही अशी पोझिशन येऊन ते वनप्राणी धिंगाने चालतात.
1: कोणते प्राणी त्रास देतात?
0: रानडुक्कर, रोही, दोन तर प्राणी आमच्या जंगलात असल्याने जंगलाच्या एरियाच्या काठानं आमचे शेत आहे आणि खूपच नुकसान आहे यांचं.
1: बरं, मग वन खात्याकडे काही मदत?
0: हा, वन खात्याकडे आम्ही अर्ज केलो ते आम्हाला सोलर ते बॅटरी म्हणून झटका मशीन म्हणून दिले होते. ते झटका मशीनला सुद्धा ते वन प्राणी मानून नाही राहिले आणि ते आमचं मदत त्यांना टाळून टाकले. जेव्हा झटका मशीन दिले त्यांना आम्हाला तरी आम्ही अर्ज करत असतो ना 2,500-3,000 एवढं आम्हाला नुकसान देत होतं. इथं 50% वन प्राणी आमचं नुकसान करून जाते, पण नाही का त्याची चौकशी चांगल्या प्रमाणात होत नाही, आम्हाला त्याचं बेनिफिट भेटत नाही.
1: अच्छा, म्हणजे शेतकऱ्यांना निसर्गाचाही त्रास आहे आणि सोबत वनप्राण्यांचा पण त्रास आहे नाही का?
0: निसर्ग काय हर वर्षी राहणार नाही, जसं आपण तर शेतीशिवाय ते पूर्वीपासून शेती आहे त्याच्याशिवाय इलाज नाही आम्हाला. ते निसर्ग आज एक नुकसान करून जात असेल तर पुढल्या वर्षी आम्हाला देईल निसर्ग, त्याच्याच ह्याच्यावर राहतो. पण वनप्राण्याला आम्ही सांभाळू शकत नाही. वनप्राण्याचं नाही काही येणं गव्हर्नमेंटनं थोडं तरी शेतकऱ्याचं माल वाचवायसाठी प्रयत्न केले तर आम्ही वनप्राण्यापासून वंचित राहू असं आमची शेती चांगली होईल असं आम्हाला.
1: राजूजी, काही जनावर आहेत का, गाई म्हशी वगैरे?
0: गाई आहे 2-4 गाई आहे, बैल आहे, सगळं जुनेच आहे आमचे, त्याच्यानुसार चालते आमचे.
1: मग गाईचं काय दुधाचं उत्पादन होतं का घरीच?
0: नाही, घरीच आहे ते दूध, काही तेवढं काही नाही, ते थोडंफार राहते, आम्हाला तेवढं काही गाईचं दूध नाही भेटत.
1: तर राजूजी, तुम्ही तुमच्या मिश्र शेतीबद्दल अतिशय चांगली माहिती आम्हाला दिली. आकाशवाणीच्या वतीने मी आभारी आहे. नमस्कार.
0: नमस्कार जी, नमस्कार. आताचा

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा. पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रा स्थगित. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले. आजच्या कामकाजाविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला

0: सुरुवात केली. नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता.
1: पेट्रोलमध्ये 20% जास्त इथेनॉल मिसळण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही अशी माहिती सरकारनं आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. सखोल वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन आणि सर्व संबंधितांशी तपशीलवार चर्चा करूनच भविष्यात याबाबत निर्णय घेतला जाईल असं यात नमूद आहे. E20 हे अचानक आणलेलं किंवा नवं इंधन नसून जगभरात गेल्या शतकभरापासून याचा इंधन म्हणून वापर होतो आहे असंही सरकारनं म्हटलं आहे. देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते.
2: आज समय की मांग है कि राष्ट्र निष्ठा से भरे हुए राष्ट्रभक्ति के लिए जी रहे आवाज को सदन में उचित मंच मिलता रहे, वे अपनी आवाज को बुलंद करे, देश को दिशा दे. और इसलिए मैं आशा करता हूँ और मुझे पक्का विश्वास है जहाँ तथ्य होते हैं, जहाँ तर्क होते हैं, वहाँ तूफान के लिए जगह नहीं होती है. अगर तर्क मजबूत है, तथ्य मजबूत है, तो शांत चित्त से भी अपनी आवाज को बुलंद बनाया जा सकता है. मैं आशा करता हूँ तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले. ये संसद की हमारी भूमिका है. मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूँ.
1: कॉक्रोच जनता पार्टीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळानं आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं. त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचुक यांची सुटका आणि नीट UG परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरपासून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. काँग्रेस जनता पार्टीच्या अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरिक संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशननं जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणा या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचुक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सततधार पावसामुळे जम्मू काश्मीर मध्ये आलेला महापूर तसंच भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये आज 11 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे गेल्या 2 दिवसात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. पूंछ तसंच राजौरी

जिल्ह्यातले 7 नागरिक बेपत्ता असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पावसाशी संबंधित दुर्घटनांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 6 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करून तिथल्या पायाभूत सुविधा शीघ्रगतीनं पूर्वपदावर आणाव्यात अशा सूचना नायब राज्यपाल मनोज सिंह यांनी आढावा बैठकीत दिल्या. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधली चारधाम यात्रा प्रशासनानं स्थगित केली आहे. हिमाचल प्रदेशमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान आसामच्या पूर्व भागात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्करानं मदतकार्य सुरू केलं आहे. या पुरामुळे 298 गावातल्या 57,000 अधिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या 3 सदस्यीय पीठानं सांगितलं. राम मंदिर देणगी गैरव्यवहारानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं देणगी मोजण्यासाठी नवीन पथक नेमलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थेट देखरेखीखाली 2 शिफ्टमध्ये रोकड मोजणीची प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे. ट्रस्टनं शोभनाथ मिश्रा यांची मोजणी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. संपूर्ण प्रक्रियेवर कडक नजर ठेवण्यासाठी 4 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसंच मोजणीचा दैनिक अहवाल सादर करण्याची मुख्य जबाबदारी ट्रस्टचे सुरक्षा प्रभारी के तिवारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांनी आज विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करायला सहमती दर्शवली. व्यापार आणि गुंतवणूक, कृषी, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा, सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष यांच्यासह अनेक क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. चिशिनाऊ इथं झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं, पुरवठा साखळी मजबूत करणं आणि व्यावसायिक समुदायांमध्ये अधिक घनिष्ठ संबंधांना प्रोत्साहित करण्यावर सहमती दर्शवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा. पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा स्थगित. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Uttar Pradesh during the next 2 days. Similar weather conditions will prevail over Madhya Pradesh, Bihar, Chhattisgarh, West Bengal and parts of Northeast India during the next 2 to 3 days. In Jammu and Kashmir, 4 more people lost their lives in rain-related incidents across the Jammu division today, taking the death toll to 16 in the past 2 days. At least 7 people are still missing as heavy rains continue to hamper rescue operations in flood-affected Rajouri and Poonch districts. Chief Minister Omar Abdullah has announced an ex gratia relief of 6 lakh rupees for the next of kin of each person who lost their life in rain-related incidents in Rajouri and Poonch districts. That is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद.